नमस्कार, सुप्रभात. FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर 21 वैशाख, शके 1948, दिनांक 11 मे 2026. सकाळचे 5:57 होत आहेत. आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत. ऐकूया मंगलध्वनी.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: सुखदुःख अनुभवते ती व्यक्ती, काव्यलेखन आणि संशोधन करते ती व्यक्ती। व्यक्तीशिवाय समाज नाही, राष्ट्र नाही, जग सुद्धा नाही। या व्यक्तीचे जे सत्व तेच व्यक्तिमत्व होय। रंग, रूप, वेशभूषा, मुद्रा या कुठल्याच गोष्टीवरून व्यक्तिमत्वाचा अंदाज करता येत नाही, तर दिसता क्षणीच नयनात जे प्रभाव पाडते त्याला व्यक्तिमत्व म्हटले जाऊ शकते। व्यक्तिमत्व आपल्या जीवनाच्या सतारीचे संगीत असते, त्यातून उमटणारं प्रत्येक गाणं जीवनाच्या हिऱ्याला पैलू पाडते। संस्कारातून, प्रयत्नातून, प्रयोगातून, जीवनाच्या दहा अनुभवातून व्यक्तिमत्व बदलता येऊ शकते। हा अनुभव मानवी मूल्यांचा आविष्कार करणाऱ्यांनी अनुभवला। आपले अप्रकट अंतरंग व्यक्त करत असताना आपला आकृतीबंध तेवढ्याच नेटाने बांधावा लागतो हे व्यक्तिमत्वाच्या विकास करणाऱ्यांनी डोळसपणे ध्यानात घेतलं पाहिजे। आई, वडील, शाळेतील शिक्षक यांचा व्यक्तिमत्वाचा प्रभाव मुलावर सदोदित पडतो। सुविद्य, सुशील, सुसंस्कृत आणि प्रेमळपणाने वागणे हा भूलोकीचा स्वर्ग आहे। या स्वर्गात मुले वाढली तर देशाचं भविष्य उज्ज्वल होईल यात तिळमात्र शंका नाही। मग कुठलेच व्यक्तिमत्व शिबिर भरवण्याची आवश्यकता नाही। प्रत्येकाने आपल्या सदनात एक शिबिर भरवावे म्हणजे राष्ट्र उन्नत होईल। स्वामी विवेकानंद म्हणायचे, माणसाचं मन निकोप असावं, मनगट मजबूत असावं, बुद्धीत धग असावी, वर्तीत रग असावी, माणूस सव्यासाची असावा, तर माणसांचे व्यक्तिमत्व संपन्न होऊ शकते। गांधीजींच्या अंगावर पंचाशिवाय कुठला कपडा नसतानाही हातात मीठ घेऊन नमका कायदा तोड दो अशी सिंहगर्जना करताच ब्रिटिश साम्राज्याचा पाया खचला। अंगावर फाटक्या कपड्यांच्या चिंध्या, डोक्यावर खापराचे शिरस्त्राण घेऊन गाडगे महाराज आयुष्यभर हिंडले। ते जीवनभर खराट्याचे बादशाह होते। ते एका ठिकाणी कधी स्थिर राहत नसत। सदोदित त्यांचा समाजसेवेचा नित्यक्रम चालू असायचा। म्हणून आचार्य अत्रे म्हणायचे, सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे पाण्यात आणि गाडगे महाराजाला पाहावे कीर्तनात। गाडगे महाराजांनी झाडून केवळ रस्ते झाडले नाहीत, तर माणसांच्या मनावरील खोट्या प्रतिष्ठेची धूळ झाडून काढली। ह्या आणि अशा कितीतरी विभूतीचे वागणे साधे, पण व्यक्तिमत्व किती प्रभावी होते। म्हणून व्यक्तिमत्व हे स्वकार्यकर्तृत्वाने प्रतीत झाले पाहिजे। काहींचे व्यक्तिमत्व अभ्यासांती सिद्ध होते। व्यक्तिमत्व कुटुंबातील वातावरण, आई वडिलांचे परस्पर संबंध या सर्व सामाजिक घटकावर अवलंबून असते। गर्दीच्या जागी असणाऱ्या झोपडपट्टीतील भांडणखोर आणि वेषणी आई वडिलांची मुले बिघडण्याची शक्यता अधिक असते। ज्यांना जन्मतःच चांगले वातावरण लाभते त्याची जीवनमार्गावरची वाटचाल सुकर होते। मूल घराबाहेर पडते आणि शाळेत जाते, शाळेत ते बराच काळ राहते, शाळा ही त्याची दुसरी आई होते। गुरुजनांचे व्यक्तिमत्व मुलांना प्रभावित करते। मुली बाईची आणि मुले सरांची शैली नकळत उचलतात। मुलांना चांगले मित्र शाळेत भेटतात, वाईट संगतही तेथेच लागण्याची शक्यता असते। आनंदी, अभ्यासू, चारित्र्यवान आणि तळमळीचे शिक्षक लाभले की मुले गगनाला भिडतात। व्यक्तिमत्व हे काही पुतळ्याप्रमाणे स्थिर नसते, ते गतिमान व परिवर्तनशील असते। कधी ते परिस्थितीत बदल घडून आणते, तर कधी परिस्थितीनुसार स्वतः बदलते।
1: व्यक्तिमत्व याविषयी वीरभद्र मिरेवाड यांचे विचार आपण ऐकले। आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे।

101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:10 झाली आहेत. भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. भक्तिवंदना श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया संत तुकाराम महाराजांचा अभंग. गायला आहे दत्ता हरकरे यांनी, संगीत दिले शैलेश दानी यांनी.

कार्यक्रमात रवींद्र साठे यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, संगीत दिले रवींद्र खासनीस यांनी.

शांताबाई शेळके यांची यांचं भावगीत माफ करा यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. गायलं होतं नेहा राजपाल यांनी, संगीत दिलं होतं शैलेंद्र देवधर यांनी. भक्तिवंदना या कार्यक्रमात यानंतर आरती दीक्षित यांच्या स्वरामध्ये श्रीराम रानडे यांचं भक्तिगीत, संगीत दिलंय विलास अडकर यांनी.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची रचना आपण ऐकली, गायली होती अजित कडकडे यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच भक्तिवंदना भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ओळख करून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची, अर्थात रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:40 कृषी सल्ला या कार्यक्रमात उन्हाळी हंगामात ऊस पिकावरील रोग नियंत्रण

ही संकलित माहिती आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष आपण ऐकाल. 7:00 देशभक्ती गीत. 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरहून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलासा हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 आज यामध्ये सुरेश वाडकर, जयवंत कुलकर्णी, अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांनी गायलेली भावगीतं आपण ऐकाल. 8:00 समाचार प्रभात हे बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. 8:15 सुगम संगीताचा आनंद आपण घ्याल. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. 8:40 गझल. आज यामध्ये जगजित सिंग आणि चंदनदास यांनी गायलेला गझल आपण ऐकाल. 9:00 या वेळेमध्ये विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. गीतगुंजन मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. 10:00 ते 10:30 या वेळेमध्ये आज या कार्यक्रमात आई शपथ, चिंगी, देवा शपथ, खरं सांगेन खोटं सांगणार नाही, जेता, जुगाड आणि मोहन आपटे या चित्रपटातील गाणी आपण ऐकाल. 10:30 नटरंग या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन, लेखक आनंद जाधव. 10:45 लोकसंगीताच्या कार्यक्रमात हनुमान भजनी मंडळ पोटा येथील भजनी मंडळांनी गायलेली लोकगीतं आपण ऐकाल. 11:10 सोमनाथ अमृत पर्व निमित्तानं माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं संबोधन या संबोधनाचं थेट प्रसारण आपण ऐकाल. 12:00 ते 1:00 या वेळेमध्ये वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 1:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 7:30 आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आपण ऐकाल. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 9:00 राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 11:00 राष्ट्रीय हिंदी बातमीपत्र, 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातम्या हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल 11:10. तर ही होती ओळख आमच्या आज प्रसारित होणाऱ्या आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची, अर्थात रूपरेषा. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:40 झाली. कृषी सल्ला. आज या कार्यक्रमात उन्हाळी हंगामात ऊस पिकावरील रोग नियंत्रण याचा भाग पहिला ऐकूया.
1: कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आणि शेतकरी बंधू भगिनींना आनंद गोडबोलीचा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, आजच्या कृषी सल्ला या कार्यक्रमाअंतर्गत उन्हाळी हंगामात ऊस पिकावरील रोग नियंत्रण याविषयीचा कृषी सल्ला आपण ऐकणार आहोत.

0: अलीकडे ऊसावर आढळणाऱ्या रोगांच्या संख्येत तसेच प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामागे एकाच भागात ऊस पिकाखालील वाढलेले क्षेत्र, एक पीक पद्धती, पीक फेरपालटीचा अभाव, ऊस बेण्याची कमतरता, अशुद्ध आणि निकृष्ट बेण्याचा वापर, शिफारशीत नसलेल्या ऊस जातींची लागवड, ऊस बेण्यांची अनिर्बंध नेआण, समस्यायुक्त जमिनी, सेंद्रिय रासायनिक आणि जैविक खतांचा असंतुलित आणि अवेळी वापर, किडींचा वाढता प्रसार आणि प्रादुर्भाव, पाण्याचा ताण, अति पाण्याचा वापर, अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती, पीक संरक्षणाचा अभाव अशा कारणांचा समावेश होतो. याविषयी पुरेशी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय रोग नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांची उदासीनता, रोग नियंत्रण उपायांचा कमी प्रमाणात अवलंब, हवामानातील बदल अशा विविध कारणांमुळे रोगांच्या वाढीस आणि प्रसारास योग्य वातावरण तयार झाल्याने ऊसावरील रोगांचा प्रसार आणि प्रादुर्भाव वाढत आहे. ऊस पिकात बुरशी, सूक्ष्मजंतू, विषाणू, फायटोप्लाझ्मा, सूत्रकर्मी, अन्नद्रव्यांची कमतरता, परोपजीवी वनस्पती आणि हवामानातील बदल यामुळे रोग तसेच विकृती तयार होतात. रोगामुळे ऊसाच्या आणि साखरेच्या उत्पादनात रोगाचा प्रसार आणि तीव्रतेनुसार कमी अधिक प्रमाणात घट होते. हंगामनिहाय ऊस रोग परिस्थिती वेगवेगळी असते, तसेच वेगवेगळ्या रोगांची लागण आणि प्रमाण देखील कमी अधिक असते. उन्हाळ्यात ऊस पिकावर चाबूक काढणी, गवताळ वाढ, मर, रेड रॉट, मोझॅक, येलो लीफ सिंड्रोम किंवा येलो लीफ डिसीज, लीफ स्कॉल्ड, स्टोन स्टंटिंग हे प्रमुख रोग आढळतात. उन्हाळ्यात लागवड केलेले पीक ताणग्रस्त राहिल्याने पावसाळा हंगामात या पिकात पोक्काबोंग आणि तांबेरा रोग वाढल्याचे आढळून आलेले आहे. मर रोग, हा रोग फ्युजारियम सॅकॅराय या जमिनीद्वारे आणि बेण्याद्वारे पसरणाऱ्या बुरशीमुळे होतो. जमिनीतील कांड्या पोखरणाऱ्या आळीचा रूट बोर प्रादुर्भाव झाल्यास किंवा अन्य काही कारणाने ऊसाच्या जमिनीतील कांड्यास इजा झाल्यास रोगास कारणीभूत असणाऱ्या बुरशीचा शिरकाव जास्त होऊन रोगाची लागण होते. कोशी 671 आणि Co 86032 या ऊस जातीमध्ये महाराष्ट्रात रोगाचे प्रमाण अत्यल्प आढळले आहे. एकेकाळी गुजरात राज्यात या रोगाने कोशी 671 या जास्त साखर उतारा जातीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे तिथे या जातीच्या लागवडीस प्रतिबंध केला होता. प्रसार, रोगाचा प्रसार प्रामुख्याने जमिनीद्वारे तसेच रोगट बेने, वारा आणि पाणी यामुळे प्रसार होतो. लक्षणे पाहत असताना दुर्लक्षित पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव जमिनीतील कांड्यांमध्ये प्रथमतः होतो. रोगग्रस्त ऊसाच्या बोटांतील ऊसाची शेंड्याकडील पाने निस्तेज दिसतात आणि हळूहळू पिवळी पडण्यास सुरुवात होते. सुरुवातीला पानांच्या कडा करपतात आणि नंतर रोगांची तीव्रता वाढल्यानंतर रोगट बोटातील पाने आणि ऊस वाळतात. ऊस शेंड्यांकडून वाळत जातो. शेतात जागोजागी बोटे सुकलेली आणि वाळलेली दिसून येतात. वाळलेल्या ऊसाचा काप घेतल्यास पोकळ कांड्यात बुरशींची पांढरी वाढ आढळते. रोगांच्या प्रादुर्भावामुळे ऊस पोकळ होऊन रसहीन बनतो. त्यामुळे ऊसाच्या आणि साखरेच्या उत्पादनात घट येते. याबरोबरच उन्हाळी हंगामात ऊस पिकावरील रोग नियंत्रण या विषयीचा कृषी सल्ला आम्ही समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया एका नवीन कृषी सल्ल्यासह. नमस्कार.
1: कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळी यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता गेल्या भागांमध्ये आपण जाणून घेतलं की कालावधीनुसार पण आपण कसं डिफरन्शिएट करू शकतो हाता

0: पायाला मुंग्या कुठल्या कारणामुळे येतात आहे आणि हातापायाला मुंग्या येणं म्हणजे नेमकं काय असतं? आता आमच्या श्रोत्यांना सांगाल की या ज्या हातापायाला मुंग्या येतात या नेमक्या कुठल्या आजाराचं लक्षण आहे हे आपण कसं ओळखायचं, त्यासाठी चाचण्या कुठल्या असतात?
1: जर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या सिमटम्सच्या हिशोबाने की हे तुम्हाला डायबिटीसमुळे असू शकते, तर आधी रुटीन ब्लड टेस्ट करा, एक कम्प्लीट CBC, विटॅमिन B12 लेवल्स, तुमचं थायरॉइड एकदा बघा आणि याच्यामध्ये काही अबनॉर्मल असेल तर ते तुम्ही करेक्ट करा. आणि एक सिम्पल नर्व कंडक्शन स्टडी टेस्ट असते, ज्याला हातापायाला काही वायर्स कनेक्ट करतात, जसं हार्ट करता ECG करतो तसं नर्व्स करता एक नर्व कंडक्शन टेस्ट असते, सिम्पल टेस्ट असते. तर ते तुम्ही नर्व कंडक्शन टेस्ट जर केली तर त्याच्यात क्लिअर कट डिफरन्शिएट होऊन जातं की हे डायबिटीसमुळे आहे, त्याची सिव्हिअरिटी काय आहे आणि किती औषधांनी बेनिफिट होईल तुम्हाला.
0: हे जर एकदा लक्षात आलं की कुठल्या आजारामुळे आहे तर मग त्यावर उपचार कसे करण्यात येतात?
1: हो, तर जसं मी सांगितलं की डायबिटीस करता आपण हे सर्व टेस्ट करू शकतो. डायबिटीस करता जर तुमचं विटॅमिन B12 डेफिशियन्सी कमी असेल तर विटॅमिन B12 सप्लिमेंट्स

0: विटॅमिन B12 लेवल्स, तुमचं थायरॉइड एकदा बघा आणि याच्यामध्ये काही अबनॉर्मल असेल तर ते तुम्ही करेक्ट करा. आणि एक सिम्पल नर्व कंडक्शन स्टडी टेस्ट असते, ज्याला हातापायाला काही वायर्स कनेक्ट करतात, जसं हार्ट करता ECG करतो तसं नर्व्स करता एक नर्व कंडक्शन टेस्ट असते, सिम्पल टेस्ट असते. तर ते तुम्ही नर्व कंडक्शन टेस्ट जर केली तर त्याच्यात क्लिअर कट डिफरन्शिएट होऊन जातं की हे डायबिटीजमुळे आहे, त्याची सिव्हिअरिटी काय आहे आणि किती औषधांनी बेनिफिट होईल तुम्हाला.
1: हे जर एकदा लक्षात आलं की कुठल्या आजारामुळे आहे तर मग त्यावर उपचार कसे करण्यात येतात?
0: हो, तर जसं मी सांगितलं की डायबिटीज करता आपण हे सर्व टेस्ट करू शकतो. डायबिटीज करता जर तुमचं विटॅमिन B12 डेफिशियन्सी कमी असेल तर विटॅमिन B12 सप्लिमेंट्स घ्या तुम्ही. तुम्हाला आयरन डेफिशियन्सी असेल किंवा अजून काही मल्टीविटॅमिन डेफिशियन्सी असेल, अल्फा लिपोईक ऍसिड एक मल्टीविटॅमिन आहे ते पण हेल्प करतं. त्याच्या व्यतिरिक्त काही सिम्टोमॅटिक मेडिसिन असतात, त्याने थोडे सिम्टम्स तुमचे कमी येतात. तर हे डायबिटीज विटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे जर असेल तर, बाकी जर तुमचं काही लोकल कारण असेल जसं सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस असेल तर तुम्हाला फिजिओथेरपी हा सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. फिजिओथेरपी करून हे तुम्ही तुमचे सिम्टम्स कमी करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त पोश्चर करेक्शन हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आपण रात्री झोपताना आपण इनकरेक्ट पोश्चरमुळे मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स निर्माण होतो. सेकंडली कंटिन्युअसली प्रोलॉंग्ड फोनचा वापर, फोन बघताना आपण जेव्हा मान खाली ठेवतो तेव्हा कंटिन्युअसली सर्वायकल स्पाइन वरती प्रेशर बनलेलं असतं, तर त्याच्यामुळे सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे केसेस खूप जास्त होतात. तर पोश्चर करेक्शन हा खूप इम्पॉर्टंट आहे फॅक्टर. फिजिओथेरपी आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही MRI करून तुमचं सिव्हिअरिटी तुम्ही बघू शकता की किती सिव्हिअरिटी आहे. रुटीन सिम्टोमॅटिक मेडिसिन्स तुम्ही घेऊ शकता, प्रिगॅबलिन आहे, डुलॉक्सेटिन आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर सिव्हिअर असेल तर सर्जरी पण ऑप्शन असतं. जर तुम्हाला खूप सिव्हिअर होत असेल, एका हाताची ग्रीप तुमची कमी होत असेल किंवा तुम्हाला पाय उचलायला येत नसेल तर येस, तुम्ही सर्जिकली पण तुम्हाला इव्हॅल्युएट करावं लागेल.
1: म्हणजे या पद्धतीने उपचार करण्यात येत असतात असं म्हणावं लागेल डॉक्टर. डॉक्टर, उपचारानंतर पण काही काळजी घ्यायची असते का?
0: हो, आता हे जर तुमचं स्पॉन्डिलॉसिसमुळे असेल तर एकदा तुम्हाला जर झालं असेल स्पॉन्डिलॉसिस तर तुम्हाला माहिती आहे की कशामुळे झालंय तुम्हाला. तर परत जर तुम्ही जर ते पुढे लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस नाही आणले तर ते तुम्हाला परत परत होत राहील. तर पोश्चर करेक्शन जसं मी सांगितलं ते खूप मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तुम्ही जिथे बसताय, ज्या चेअरवरती बसताय, तर अपराईट बसणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर फोनचा वापर करत असाल तर फोन तुमच्या आय लेवलवरती ठेवा, म्हणजे तुमचं नेक सरळ राहील. किंवा नेक कंटिन्युअसली बेंड असेल तर तुम्हाला सर्व्हायकल स्पॉन्डिलॉसिसचं रिस्क जास्त राहतं. त्याच्यानंतर तुम्हाला डेली फिजिओथेरपी करायची आहे. फिजिओथेरपीने पूर्ण स्पाईनची मसल्स थोडी स्ट्रॉंग असते. आपण युजली जिमला जातो तेव्हा पूर्ण बॉडीची मसल स्ट्रॉंग होते पण कोर स्ट्रेंथ वरती आपण तेवढं वर्क करत नाही. तर कोर बॉडी स्ट्रेंथनिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी नेक मसल, स्पाईन मसल स्ट्रॉंग होतात आणि त्यांनी स्पॉन्डिलॉसिसचे केसेस पुढे होणारे कमी होतात.
1: डॉक्टर उत्कर्ष शाह, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: नमस्कार. श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शाह यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग तिसरा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: सर तर आतापर्यंत आपण वर्षा जल संचयन कशा पद्धतीने करायचं, त्याचे कोणते टप्पे आहेत, फायदे आणि तोटे याविषयी समजून घेतलं. आता यानंतर असं सांगा की भूजल पुनर्भरण म्हणजे नेमकं काय आणि ते का गरजेचं आहे.
2: आपल्याला माहितीच आहे की पावसाचे पाणी किंवा जमिनीवरील पाणी जमिनीत मुरवून जमिनीखालील

0: टाकांच्या फटीमधून किंवा मातीच्या कणांमधून साठवून भूजल पातळी वाढवण्याच्या प्रक्रियेला आपण भूजल पुनर्भरण असे म्हणत असतो. भूजल पुनर्भरणासाठी विविध प्रकारच्या रचनांचा वापर केला जातो, जेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी जमिनीत झिरपते आणि भूजल पुनर्भरण केल्यामुळे पाण्याची पातळी वाढवण्यास मदत होत असते. जेथे सततच्या उपशामुळे खालावलेली भूजल पातळी वाढण्यास मदत होत असते, दुष्काळ निवारणासाठी सुद्धा ही उपयुक्त ठरत असते. कारण भूजल पातळी वाढल्याने विहिरी व बोरवेल बारमाही चालू शकतात, यामुळे पाण्याची गुणवत्ता सुद्धा सुधारत असते. कारण भूजल पुनर्भरणामुळे क्षारता कमी होऊन पाण्याचा दर्जा किंवा त्याची गुणवत्ता सुधारत असते. आपल्याला माहितीच आहे की शहरामधील काँक्रीटीकरणामुळे पाणी जमिनीत मुरत नाही, ते भूजल पुनर्भरण करून साठवता किंवा मुरवता येते. म्हणून आपल्याला भूजल पुनर्भरण करणे गरजेचे आहे.
1: बरं सर, हे जे भूजल पुनर्भरण आहे तर याच्या नैसर्गिक आणि कृत्रिम पद्धती कोणत्या आहेत?
0: भूजल पुनर्भरणाच्या नैसर्गिक पद्धतीमध्ये पावसाचे पाणी जमिनीतून नैसर्गिकरित्या झिरपून खडक आणि मातीत मुरत असते, आणि कृत्रिम पद्धतीमध्ये जिथे शोष खड्डे, ज्याला आपण रिचार्ज पीट म्हणत असतो, ज्यामध्ये पावसाचे पाणी पाईपद्वारे खड्ड्यात आणून तेथे रेती, खडी, कोळसा यामधून फिल्टर करून जमिनीत सोडल्या जाते. नंतर गाळण यंत्रणा, ज्याला आपण फिल्टर युनिट असे म्हणत असतो, त्यामध्ये शेतातील किंवा छतावरील पाणी फिल्टर करून जमिनीत मुरवत असतो. नंतर पाझर तलाव असेल किंवा चेक डॅम, ज्याला आपण बंधारे म्हणत असतो, यावर छोटे बंधारे बांधून सुद्धा पाणी अडत असतो. अशा अनेक कृत्रिम पद्धतीचा अवलंब करून आपण भूजल पुनर्भरण करत असतो.
1: बरं सर, बोअरवेलचे पुनर्भरण नेमकं कशा पद्धतीने करता येईल?
0: बोअरवेलच्या भोवती एक साधारणतः 3 ते 4 फूट रुंद आणि 6 ते 7 फूट खोल असा खड्डा खणावा. नंतर बोअरवेलच्या केसिंग पाईपला खालच्या 5 ते 6 फुटापर्यंत बारीक छिद्रे पाडावीत. या छिद्रांना नायलॉनची जाळी गुंडाळावी, जेणेकरून माती आत जाणार नाही. खड्ड्यात खाली मोठे खडक, नंतर खडी आणि सर्वात वर जाड वाळूचा थर द्यावा. नंतर पावसाचे पाणी हळूहळू या खड्ड्यात वळवावे. अशा प्रकारे आपण बोअरवेलचे पुनर्भरण करू शकतो.
1: सर, आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोतेहो, आपण ऐकत होतात वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. या मुलाखतीचा भाग 3 आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: अक्षता परिसर हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:10. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. आमचे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 6:55 आपण ऐकू शकाल संस्कृत समाचार. हे संस्कृत मधून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: FM बँडी 101 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:55 होत आहेत. दिनविशेष श्रोते हो, आज 11 मे सोमवार. सुविचार, ज्ञान म्हणजे आत्मतत्वाचा बोध होणे होय. दिनविशेष मराठी ग्रंथकाराचे पहिले संमेलन 1878, लोकनेते कृष्णमोहन बंदोपाध्याय यांचा स्मृतिदिन 1885, रावबहादूर वड्डेदार यांच्याकडून ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी 1888, जी कृष्णमूर्ती यांचा जन्मदिन 1895, पोखरण येथे अणुचाचणी 1999. व्यक्तिविशेष, बंगालच्या प्रबोधन काळातील एक प्रमुख लोकनेते, पत्रकार आणि निबंधकार असणाऱ्या कृष्णमोहन बंदोपाध्याय यांचा आज स्मृतिदिन. 24 मे 1813 रोजी कलकत्ता येथे त्यांचा जन्म झाला. शिक्षक असणारे बंदोपाध्याय फादर अलेक्झांडर डफ यांच्या सहवासात आले आणि त्यांनी ख्रिस्तधर्म स्वीकारला. ते झाले रेव्हंडर KM बॅनर्जी. शैक्षणिक भूमिकेतून संकलित व संपादित ग्रंथ निर्मिती

0: क्रांतीसाठी झटणारे प्रमुख कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जात. लोकशिक्षण, समाज जागृती आणि मानवतावाद, धर्मसंस्थापना या तत्वासाठी लेखणी झिजवणाऱ्या कृष्णमोहनांनी अनेक इंग्रजी बंगाली ग्रंथ लिहिले. हिंदू युथ, संवाद सुधांशु ही इंग्रजी आणि बंगाली पत्रे चालवली. इन्क्वायरर आणि गव्हर्नमेंट गॅझेट या इंग्रजी पत्राचे संपादक असणाऱ्या कृष्णमोहनांना बंगालचे लोकनेते म्हणून ओळखले जाई. दिनांक 11 मे 1885 रोजी त्यांचं निधन झालं. आज त्यांचा स्मृतिदिन. दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आता ऐकूया काही जाहिरात संदेश.
1: त्यांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड, पाण्याच्या टाकी जवळ, सिडको, नांदेड.
1: मोबाईल 94 23 13 87 89.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सामूहिक मंगल परिणय सोहळा दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 10:30 स्थळ महाविहार बावरीनगर दाभड. आयोजक शांतीदूत प्रतिष्ठान नांदेड. मोबाइल 94209 11 696.
2: मूळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
3: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
4: तुकामाई हॉस्पिटल. फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
5: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
4: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
5: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825 872.
1: नांदेड शहर आणि जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ST सुविधा पत्र, स्मार्ट कार्ड. रविवार दिनांक 10 मे पासून सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत ST कार्यालयामार्फत नवीन कार्ड फक्त 199 रुपये आणि जुने कार्ड 149 रुपयात वितरित केले जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा. आवाहन डॉक्टर हंसराज वैद्य, नांदेड.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंदबक्षी यांचं देशभक्ती गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं नांदेड केंद्र.

0: कानूनी सहायता टेली लॉ के ऐप वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश।
2: तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त।
1: या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत।
3: यासाठी आमचा दूरध्वनी

0: क्रमांक 94-76-12-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा. कार्यक्रम फोन फरमाइश.
1: मला जाऊ द्यान घरी.
2: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये
0: कार्यक्रम फोन फरमाइश.

कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सकाळी 11:10 सोमनाथ अमृत पर्व निमित्तानं माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाचं थेट प्रसारण आपण ऐकाल आज सकाळी 11:10. निवेदन संपलं.

आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरहून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: या वेगी
1: विसरू नका. येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येत आहे तुमच्याच महसूल मंडळात.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. जागतिक आर्थिक अस्थिरता, पुरवठा साखळीतल्या अडचणी आणि आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे वाढणारी महागाई यांचा सामना करण्यासाठी सामूहिक सहभागाचं पंतप्रधानांचं आवाहन. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तामिळगाव वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी, बहुमत चाचणी येत्या बुधवारी. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती उत्सवानिमित्त मुंबईत ड्रोन शो आणि सांस्कृतिक कार्यक्रम. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी पाठ्यपुस्तक अनिवार्य करण्यासंदर्भात बालभारतीकडून परिपत्रक जारी. आता सविस्तर बातम्या.

0: जागतिक आर्थिक अस्थिरता, पुरवठा साखळीतल्या अडचणी आणि आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे वाढणारी महागाई यांचा सामना करण्यासाठी सामूहिक सहभागाचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल हैदराबाद इथं जाहीर सभेत बोलत होते. भारत विकसित होण्याच्या दिशेनं वेगानं आगेकूच करत आहे, मात्र कोविडनंतरच्या परिस्थितीमुळे आणि आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे अन्नधान्य, इंधन आणि खतांच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत असल्याचं त्यांनी सांगितलं. देशवासियांना कर्तव्य भावनेनं पुढे येण्याचं आवाहन करत पंतप्रधानांनी देशभक्ती म्हणजे फक्त बलिदानच नव्हे तर कठीण काळात जबाबदारीने जगणं आणि देशासाठी योगदान देणं असल्याचं सांगितलं. पेट्रोल डिझेलचा संयमी वापर, सार्वजनिक वाहतूक आणि इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर, परकीय चलनाची बचत करण्यासाठी परदेशी वस्तूंचा मर्यादित वापर तसंच रासायनिक खतांचा कमी वापर करून सेंद्रीय शेतीकडे वळण्याचं त्यांनी आवाहन केलं. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन कॉन्फरन्सेस, व्हर्च्युअल मीटिंग्स यावर अधिक भर द्यावा. आवश्यक परदेश प्रवास, परदेशी सुट्ट्या आणि परदेशी लग्न टाळावेत. देशांतर्गत पर्यटन आणि देशातल्या कार्यक्रमांना प्राधान्य द्यावं आणि एक वर्ष अनावश्यक सोन्याच्या खरेदीपासून दूर राहावं असं आवाहनही त्यांनी केलं. प्रत्येक नागरिकांनी या संकल्पांची अंमलबजावणी केल्यास भारत प्रत्येक संकटावर मात करून अधिक सक्षम बनेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
1: वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन कॉन्फरन्सेस, व्हर्च्युअल मीटिंग, इनको हमें फिर से प्राथमिकता देनी है. गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है. एक जमाना था जब संकट आता था, कोई युद्ध होता था तो लोग देश हित में सोना दान दे देते थे. आज दान की जरूरत नहीं है, लेकिन देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे.
0: या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन तसंच उद्घाटन झालं. हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरील गुडेलबेलोरू आणि मेहबूबनगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 167 चौपदरीकरण प्रकल्पाचं उद्घाटन, पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन तसंच सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. तत्पूर्वी बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधान सहभागी झाले होते. स्वच्छ भारत अभियान हे आता लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलं असून हे अभियान समाजाच्या शक्तीवर पुढे जात असल्याचं ते यावेळी म्हणाले. पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहन करत त्यांनी सेवा, अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भूमिकेचं कौतुक केलं. देशभरात जर उष्णतेची लाट किंवा पूरस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्याकरता विविध केंद्रीय सरकारी यंत्रणांच्या असलेल्या सज्जतेबाबत आढावा घेण्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली. कोणतीही मनुष्यहानी होऊ नये तसंच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान व्हावं याकरता पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणांची तयारी, विविध यंत्रणांमध्ये असलेला समन्वय, संसाधनांची उपलब्धता याविषयी त्यांनी या बैठकीत आढावा घेतला. देशभरातल्या पूरनियंत्रणासाठीच्या दूरगामी उपायांचा तसंच महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांचं पुरापासून संरक्षण करण्यासाठीच्या उपायांचा आढावाही शहा यांनी या बैठकीत घेतला. तामिळनाडूमध्ये टीव्हीके अर्थात तामिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस, सीपीआय, सीपीआयएम, व्हीसीके आणि आययुएमएल यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल आर्लेकर यांनी सांगितलं आहे. लोकशाही बळकट करण्यामध्ये प्रत्येक मतदारानं सहभागी होणं अनिवार्य असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे. तिरुपती इथं काल ते पत्रकारांशी बोलत होते. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुदुच्चेरी आणि तामिळनाडू इथं झालेल्या यशस्वी आणि शांततापूर्ण निवडणुकांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ज्ञानेश कुमार सध्या तिरुपतीच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी तिरुमला इथल्या श्री व्यंकटेश्वर मंदिरात दर्शन घेतलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती उत्सवानिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं काल मुंबईत भव्य ड्रोन शो आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर हा कार्यक्रम घेण्यात आला. या ड्रोन शोच्या माध्यमातून बाबासाहेबांचा जीवनपट उलगडण्यात आला. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मातृदिनानिमित्त काल मुंबईत मालाड इथं पोषण अभियानांतर्गत खासदार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गरजू गर्भवती आणि मातांना पोषण किटचं वितरण खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. मातांचं आरोग्य आणि कल्याण हे सक्षम समाज आणि विकसित भारताचा मजबूत पाया आहे. यानंतर गोयल यांनी बोरीवलीत शिंपोलीमध्ये घेतलेल्या पहिल्याच एसआरए जनता दरबारात 150 तक्रारी मार्गी लावल्या. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची काल नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात याच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. राज्यात इंग्रजी, हिंदी, उर्दू, तामिळसह सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी पाठ्यपुस्तक अनिवार्य करण्यात आलं आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीनं परिपत्रक जारी केलं असून नवीन शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठीचे धडे शिकवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागावी, मराठीचं ज्ञान वाढावं, तसंच स्थानिक संस्कृती आणि परंपरेची ओळख व्हावी या उद्देशानं शासनानं हा निर्णय घेतला आहे. विज्ञान प्रचार आणि प्रसार, खगोलशास्त्रविषयी जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन तसंच विविध विज्ञानाधारित उपक्रम आणि प्रकल्पांबाबत परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथं काल बैठक पार पडली. अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीनं घेण्यात आलेल्या बैठकीत जिंतूर तालुक्यात विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार प्रभावीपणे राबवण्यासाठी विविध समित्यांचं गठन आणि प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. भविष्यातील खगोल निरीक्षण शिबिरं, विज्ञान प्रदर्शन आणि वैज्ञानिक जनजागृती मोहीम अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अधिष्ठातांच्या 4 पदांसाठी 24 जणांनी मुलाखती दिल्या. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी ही माहिती दिली. कुलसचिव पदासाठी येत्या 22 मे रोजी मुलाखत होईल. या पदासाठी एकूण 8 उमेदवार पात्र ठरले आहेत. संवैधानिक अधिकारी प्रवर्गातील 9 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले असून या पदांसाठीच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक आणि कुलसचिव पदासाठी पात्र उमेदवारांची अंतिम यादी घोषित करण्यात आली असून 12 आणि 22 मे रोजी या मुलाखती होतील अशी माहिती त्यांनी दिली. जालना जिल्ह्यातल्या डोमेगाव परिसरात काल अवकाळी पाऊस पडला. राज्यात काल सर्वाधिक 43.4° सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि बीड इथं सरासरी 42 तर धाराशिव इथं 40° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जागतिक आर्थिक अस्थिरता, पुरवठा साखळीतल्या अडचणी आणि आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे वाढणारी महागाई यांचा सामना करण्यासाठी सामूहिक सहभागाचं पंतप्रधानांचं आवाहन. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगावेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती उत्सवानिमित्त मुंबईत ड्रोन शो आणि सांस्कृतिक कार्यक्रम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं नांदेड केंद्र.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सामूहिक मंगल परिणय सोहळा दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 10:30 स्थळ महाविहार बावरीनगर दाभड. आयोजक शांतीदूत प्रतिष्ठान नांदेड. मोबाईल 94 209 11 696.
2: एका मागून एक वाहन चालवा.
3: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा.
2: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल.
3: आपोआप प्रदूषण कमी कराल.
2: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर. अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर.
3: वाहन अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात.
2: मदतीच्या वेळी मागे राहू नका. सहकार्याचा मंत्र विसरू नका.

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट।
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास।
0: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका।
1: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
0: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईल वर बोलण्याचा आनंद घ्या।
1: मोबाईल वर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर।
0: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा।
1: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मोलाचा जीव वाचवाल।
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात।
2: आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। यानंतर 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत।

श्रोत्यो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोत्यो, गेल्या भागात आपण जनगणना 2027 याच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना संचालनालयाचे

0: संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेत आहोत. या भागातही आपल्याला त्यांच्यासोबतचा हा संवाद असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: सर, जेव्हा आपण घरगणना करतो त्यावेळेला घराची स्थिती, बांधकामाचं साहित्य काय वापरलंय, खोल्यांची संख्या, या माहितीची आवश्यकता कशासाठी असते?
2: आता जसं आपण बघितलं की जनगणनेची माहिती दोन प्रमुख कारणांसाठी आपण त्याचा उपयोग कसा होतो हा थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. तर नवीन योजना आखण्यासाठी किंवा ज्या योजना आखल्या आहेत त्यांचं एक मूल्यमापन टाइम सिरीज डेटा अनालिसिसवरनं करण्यासाठी. जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती ही पूर्णतः गोपनीय असते, त्यामुळे ही घराची जमीन, भिंत किंवा छप्पर ह्यासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य हे प्रत्येक कुटुंबाने काय वापरलं हे आपण कधीच प्रकाशित करत नाही. पण त्याची जी सांख्यिकीय आकडेवारी आपण नंतर प्रकाशित करतो त्या आकडेवारीतून आपल्याला एक निदर्शनास येतं की कच्ची घरं किती, पक्की घरं किती. मग शासनाला जर काही योजना राबवायच्या असतील तर त्या क्षेत्रामध्ये कच्ची घरं किती आहेत, पक्की घरं किती आहेत आणि त्यांना काय आवश्यक सुखसुविधा असतील किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्यासाठी ह्या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो.
1: बिलकुल. पण सर, याच्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्यांची संख्या असते, सामाजिक घटकांची माहिती असते, तर ही माहिती कशासाठी वापरली जाते?
2: आता कुटुंब प्रमुखाचं नाव जे आम्ही जनगणनेमध्ये घेतो ते आम्ही त्याचं संस्करण करत नाही, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करत नाही. ती एक आयडेंटिटी की ह्या कुटुंबाचं प्रमुख कोण, आणि पहिला टप्पा जो घर यादी व घरगणना आहे त्याच्यातून आपण एक जवळ 6-8 महिन्यांनी मुख्य टप्पा जनगणनेचा, जी लोकसंख्या गणना होते, मुख्य जनगणना होते, ती होत असते. ह्या दोन्हीला एक जोडणारा एक दुवा म्हणूया आपण, त्याला आम्ही म्हणतो एब्रिज हाऊस लिस्ट. तर त्यामध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करतो की इमारत क्रमांक काय आहे, गणनाघर क्रमांक काय आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे आणि कुटुंब प्रमुखाचं नाव काय. त्यांनी काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जो प्रगणक आहे तोच दुसऱ्या टप्प्यात असेल ह्याची काही शाश्वती नसते. दुसऱ्या टप्प्यात जो प्रगणक त्या घर यादी गटामध्ये मुख्य गणना करायला जाईल त्याला तेव्हा आम्ही प्रगणक गट म्हणतो दुसऱ्या टप्प्यासाठी, तेव्हा त्याला ही माहिती संदर्भासाठी म्हणून उपयोगी येते की मी ज्या प्रगणक गटात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करत आहे त्याचं कुटुंब प्रमुख कोण आणि तिथं मला सर्वसाधारणपणे किती लोकांची माहिती संकलित करायची, हे एक सर्वसाधारण ठोक ताळा किंवा अंदाज म्हणून आपण वापरतो. सामाजिक वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर जनगणनेअंतर्गत आम्ही सर्वसाधारण 4200 तक्ते दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आम्ही प्रकाशित करतो. हे टप्पे, हे तक्ते जे आहेत आमचे, हे स्त्री पुरुष ग्रामीण शहरी ह्या भागांसाठी जसे आम्ही एक परम्युटेशन कॉम्बिनेशनने आम्ही प्रकाशित करतो, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती ह्यांच्यासाठी आणि एकूण लोकसंख्येसाठी अशा पद्धतीने आम्ही हे वर्गीकरण करत असतो. तर हे वर्गीकरण जे आहे ते संबंधित विभागाला खूप उपयोगी असतं आणि त्याच्यावरतूनच त्या संबंधित सामाजिक घटकांसाठी जे काही योजना आखायचे ह्याचे नियोजन ठरत असतं.
1: सर, अजून एक महत्वाचा घटक म्हणजे जे दुर्गम भाग आहेत आपल्याकडे, वाड्या वस्त्या असतील, दरी खोऱ्यातली काही ठिकाणं असतील किंवा गडचिरोली मेळघाट सारखा असा दुर्गम भाग असेल, तर अशा दुर्गम भागामध्ये आणि जिथे तंत्रज्ञानाची उपलब्धता नाही, ज्याला आपण डिजिटल डिवाइड म्हणू, डिजिटल दरी म्हणू, तर इकडे आपल्याला काय त्याच्यावर मात करण्यासाठी उपाययोजना करणार?
2: जनगणनेची जी प्री टेस्ट केली किंवा पूर्व चाचणी केली, ज्याला आपण कम्प्लीट ड्रेस रिहर्सल म्हणतो, अशी केली, त्यामध्ये दुर्गम भागात पण आम्ही ही चाचणी केलेली आहे. जनगणनेसाठी प्रगणकांना जे मोबाईल ऍप्लिकेशन आम्ही डेव्हलप केलेले आहेत, हे ऍप्लिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला अविरत इंटरनेट जोडणीची गरज नाही.
1: बरोबर.
2: पहिल्यांदा ते ऍप्लिकेशन डाउनलोड करणं, ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणं, फक्त ह्याच बाबीसाठी तुम्हाला इंटरनेट जोडणीची आवश्यकता आहे. त्यानंतर प्रत्यक्षात जेव्हा दुर्गम भागात तुम्ही वाड्या वस्त्यांवर तांड्यांवर जाल तिथे माहिती संकलनासाठी, तेव्हा हे ऍप ऑफलाईन चालणार आहे, म्हणजे तेव्हा इंटरनेट जोडणी नसेल तरी हे ऍप वापरता येणार आहे.
1: बरोबर.
2: संकलित माहिती जेव्हा सेंट्रल सर्व्हरवरती पुन्हा आपल्याला अपलोड करायची आहे त्यावेळेला पुन्हा आपल्याला इंटरनेट जोडणी आवश्यक लागणार आहे. मग त्यावेळेला ते प्रगणक जिथे त्यांना इंटरनेट जोडणी असते, तहसील म्हणजे तालुक्याचं ठिकाण असेल किंवा गावाचं एखादं ठिकाण असेल जिथं त्यांना एक सुयोग्य असं इंटरनेट जोडणी मिळते, तिथे येतात आणि ती माहिती ते सेंट्रल सर्व्हरवर अपलोड करतात. जरी हे आम्ही प्री टेस्टमध्ये टेस्ट केलेलं असेल आपण महाराष्ट्रामध्ये

0: पण एका तालुक्यामध्ये हे ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये ह्याचं टेस्टिंग केलेलं आहे. पण अशी शक्यता नाकारता येत नाही की काही ठिकाणी अजून या अडचणी येतील, तर त्यासाठी आमचं स्थानिक पातळीवरचं जे प्रशासन आहे ते संपूर्णतः सज्ज आहे. अशी कुठलीही जर अडचण आली तर ती तिथल्या इथं स्थानिक पातळीवरती सोडण्यासाठी आमचं प्रशासन 100% यशस्वी होईल याची मला खात्री आहे.
1: बिलकुल, इतकी छान माहिती सर तुम्ही जनगणनासाठी दिलेली आहे की कशी असते ती प्रक्रिया काय, त्याचं प्रारूप काय. पण शेवटी जाता जाता जनगणना 2027 विषयी जनतेला काय संदेश द्याल?
0: आतापर्यंतच्या चर्चांती आता आपल्या लक्षात आलंच असेल की जनगणना ही भारतातीलच नाही तर किंबहुना संपूर्ण विश्वातीलच एक सर्वात मोठी अशी प्रशासकीय प्रक्रिया आहे. भारताचा विचार केला तर 36 राज्य, साधारणतः 784 जिल्हे, 7000 आसपास तालुके, 5100 आसपास संविधानिक शहरे, 4500 आसपास जनगणना शहरे आणि 6,39,000 एवढी गावं. तसंच महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर 36 जिल्हे, 355 तालुके, 431 संविधानिक शहरं आणि 268 जनगणना शहरं यांच्यासह अंदाजे 43,744 गावांमध्ये एवढ्या मोठ्या आवाक्यात आपण जनगणना करणार आहोत. यासाठी देशपातळीवरती अंदाजे 31,00,000 क्षेत्रीय कर्मचारी आणि प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती अपेक्षित आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्यात सुमारे 2,50,000 क्षेत्रीय अधिकारी प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती होणार आहे. त्यांच्यासमोर अनेक आव्हानं असणार आहेत कारण त्यांचं सखोल प्रशिक्षण होणार आहे, ते आपल्या घरोघरी भेटी देणार आहेत. यंदा हा मे महिन्याचा जो कालावधी आहे मे जून, यामध्ये हवामान खात्याने पण एक अंदाज व्यक्त केलाय की यंदा उन्हाळा थोडासा जास्त प्रमाणात जाणवू शकतो. तर ग्रामीण भागात खूप दुर्गम भागांची आव्हानं एकदम वेगळी असणार आहेत. प्रगणक पर्यवेक्षकांना त्यासाठी खूप मोठी पायपीट करावी लागू शकते. तर शहरी भागाची आव्हानं वेगळी असू शकतात. शहरी भागामध्ये प्रगणक पर्यवेक्षक जेव्हा आपल्या घरी भेटी देतील त्यावेळेला कुटुंबातील सदस्य उपलब्ध नसणे, नोकरीनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त घरातील सर्व सदस्य बाहेर असणे, अशा वेळेला प्रगणकांना एकापेक्षा जास्त वेळेला त्या कुटुंबांना भेटी द्यावी लागण्याची शक्यता आहे. तर सर्वांनी शक्य तितक्या जास्त प्रमाणामध्ये स्वगणनेचा पर्याय निवडावा. सगळ्यात पहिल्यांदा आपली स्वगणना 1 मे ते 15 मे या कालावधीत पूर्ण करावी. म्हणजे प्रगणक आपल्या घरी जेव्हा 16 मे ते 14 जून या कालावधीत येतील तेव्हा हा जो प्रत्यक्ष पत्रक आपण भरून घेतो किंवा त्याची पडताळणी करतो ह्यासाठी लागणारा वेळ कमी होऊ शकेल. तसंच शहरी भागामध्ये ज्या सोसायटीज आहेत, उच्चभ्रू सोसायटीज असतील किंवा घरकुलं असतील, घर संकुलं असतील मोठी मोठी, अशा ठिकाणी प्रगणकांना एक प्रवेश मिळणं, गणना घरावरती त्यांची क्रमांक नोंदवणं ह्यासाठी काही अडचणी येऊ शकतात कारण कुटुंबांना त्याबाबत माहिती नसते किंवा जनजागृती नसते. तर अशा ठिकाणी जे रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आहेत त्यांचं एक सहकार्य अपेक्षित आहे की त्यांनी जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करणं कसं आवश्यक आहे हे आपल्या आपल्या सदस्यांना आधीपासूनच सांगून ठेवणं. तसंच जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील त्यांची एकदा आपली ओळख आपण स्थापित केली, कारण प्रत्येकाकडे जनगणनेचं एक आयकार्ड असणार आहे म्हणजे एक ओळखपत्र असणार आहे, त्याची एक निश्चिती आपल्याला झाली की हा जनगणनेचाच प्रगणक आहे. अशा पद्धतीने निश्चिती झाल्यानंतर मोबाईलचा वापर करताना बऱ्याच वेळेला सुयोग्य प्रकाश रचना लागते कारण जर ऊन असेल किंवा जास्त प्रकाश असेल तर प्रगणकांना त्याच्यावरती काय माहिती नोंदवत आहे ती दिसत नाही. तर त्यांच्या बसण्यासाठी सुयोग्य प्रकाश रचना असलेली अशी एक आपण व्यवस्था करावी आणि उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाने स्वतःला एक हायड्रेटेड ठेवावं यासाठी एक सौजन्य आपण म्हणूया, महाराष्ट्राची ती संस्कृती राहिलेली आहे की अतिथी देवो भव या ह्याच्यानुसार जे प्रगणक आपल्या घरी येतील त्यांना बसण्यासाठी जागा एक उपलब्ध करून द्यावी, किमान पाणी आणि त्यांना थोडंसं उन्हातून आल्यानंतर थोडं सावलीला बसून थोडं विश्रांती आणि चांगल्या पद्धतीने आपण एक 5 ते 7 मिनिटाचा वेळ जर त्यांना दिला तर येणाऱ्या अनेक वर्षांसाठी जी नियोजनासाठी आवश्यक ती माहिती प्रगणक आणि जनतेच्या सहकार्यातून आपण बिनचूकपणे या जनगणनेत संकलित करू असा मला निश्चित विश्वास आहे.

श्रोतेहो, भारतासारख्या या विशाल देशामध्ये जनगणना करणं किती एक आव्हानात्मक काम असतं, याच्यातली सगळी माहिती सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि विकासाच्या धोरणांना दिशा देण्याकरता म्हणून कशी संकलित केली जाते, याच्या संपूर्ण प्रक्रियेविषयी आपण सविस्तर जाणून घेतलं संतोष पायसर यांच्याकडून. त्यामुळे जनगणना प्रक्रियेमध्ये सहभागी होणं, स्वगणना करणं किंवा आपल्या घरी प्रगणक आल्यानंतर त्याला अचूक माहिती कशी दिली जावी याबद्दल आपल्याला पायसरांनी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, जनगणना कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, सविस्तर माहिती द्या आणि प्रगणक आपल्याकडे आल्यानंतर त्याला कुठल्याही पद्धतीची चुकीची माहिती देणं टाळा, किंवा तुमची दिलेली माहिती ही तुमच्याच विकासासाठी उपयुक्त असणार आहे. म्हणून जनगणना 2027 ब्रीद आहे, आपली जनगणना आपला विकास. त्यामुळे विकासाच्या या टप्प्यात सहभागी होण्याकरता तुम्ही दिलेली माहिती ही निश्चितपणे सटीक अचूक असलीच पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे या सविस्तर कार्यक्रमातून आणि या माहितीमधून तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन मिळालेलं असेल. मी दिलखुलास कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल जनगणना महाराष्ट्र संचालनालयाचे संचालक संतोष पायसर यांचे मनापासून आभार मानतो. सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि खूप सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना उपलब्ध करून दिली आणि त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढच्या भागात नवीन विषयासह आणि एका नव्या मान्यवरांसह सकाळी 7:25. तोपर्यंत मी राजेंद्र हुंजे आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिल खुलासा आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. तसंच हे प्रसारण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.
1: श्रोते हो, आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूरगौरव संध्या.

0: आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:40 झाली आहेत. भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा. तत्पूर्वी ऐकूया काही जाहिरात संदेश.
1: त्यांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94 23 13 87 189.

0: चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, 95 95 24 25 59.
1: सामूहिक मंगल परिणय सोहळा दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 10:30 स्थळ महाविहार बावरीनगर दाभड. आयोजक शांतीदूत प्रतिष्ठान नांदेड. मोबाइल 94209 11 696.
2: तुकामाई हॉस्पिटल. फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
3: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
2: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
3: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
4: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
5: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
1: नांदेड शहर आणि जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ST सुविधा पत्र, स्मार्ट कार्ड. रविवार दिनांक 10 मे पासून सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत ST कार्यालयामार्फत नवीन कार्ड फक्त 199 रुपये आणि जुने कार्ड 149 रुपयात वितरित केले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा. आवाहन डॉक्टर हंसराज वैद्य, नांदेड.
6: श्रोतेहो, भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये सुरेश भट यांचं भावगीत, संगीतबद्ध केले रवी दाते यांनी.

कार्यक्रमात यानंतर शांताबाई शेळके यांचं भावगीत ऐकूया. गायलं आहे जयवंत कुलकर्णी यांनी, संगीतबद्ध केलंय देवदत्त साबळे.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं भावगीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं अरुण पौडवाल यांनी. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरामध्ये शांताबाई शेळके यांचं भावगीत, संगीतबद्ध केले श्रीधर फडके यांनी.

याबरोबरच भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रानं प्रसारित केला. सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

ही कोणती नशा हा कोणता थरार, स्पर्श मखमली हा लुटे मेरे मन का करार. मंदार आपटे यांनी गायलेलं, श्रेयस वाजे यांचं गीत ऐकूया. संगीत दिले मंदार आपटे यांनी.

चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं. याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रानं प्रसारित केला. सकाळचे 8:30 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र मुंबईच्या या मुंबईहून राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन। हैदराबादमध्ये 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन। गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार। देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थिती संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला सज्जतेचा आढावा। आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल। आता सविस्तर बातम्या। ऊर्जा सुरक्षा ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची गरज असून केंद्र सरकार या क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना केलं। आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून

सार्वजनिक वाहतूक आणि कार पुलिंगला प्रोत्साहन द्यावं आणि त्याद्वारे आर्थिक आत्मनिर्भरता आणखी भक्कम करावी असं आवाहन त्यांनी जनतेला केलं. विविध प्रकारच्या इंधनाचा वापर काटकसरीनं करण्याचं तसंच डेस्टिनेशन वेडिंग्स आणि सोन्याच्या खरेदीसह परदेशी खर्च कमी करण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं आणि व्होकल फॉर लोकल उपक्रमाचा पुनरुच्चार केला. या दौऱ्यादरम्यान उद्घाटन झालेल्या सुमारे 9400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांमध्ये जहीराबाद औद्योगिक क्षेत्र आणि वारंगलमधील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचा समावेश आहे. हैदराबाद इथलं कर्करोगाच्या उपचारांवर भर देणारं सिंधू रुग्णालय पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केलं. शेतकरी तसंच ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनसारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बंगळुरू इथं केलं. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यानमंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमाला प्रभास पाटण इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित राहणार आहेत. सोमनाथ मंदिरात ते पूजा करणार असून ध्वजारोहण समारंभात सहभागी होणार आहेत. त्यानंतर एका जाहीर सभेलाही पंतप्रधान संबोधित करतील. संध्याकाळी बडोदा इथल्या सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या वसतीगृहात 1000 मुलं आणि 1000 मुलींसाठी वसतीगृह, भोजन सुविधा, ग्रंथालय यासारख्या सोयी सुविधांचा समावेश आहे. सरदारधाम संकुलातील विविध विभागांनाही मोदी भेट देणार आहेत. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन यासंबंधीच्या सज्जतेचा आढावा घेतला. संकटकालीन इशारा देणाऱ्या यंत्रणा, आवश्यक संसाधनांची उपलब्धता तसंच विविध शासकीय संस्थांमधील समन्वय यांचा या बैठकीत सखोल आढावा घेण्यात आला. दीर्घकालीन पूरनिवारण उपाययोजनांच्या प्रगतीवरही चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे एनडीएमएच्या मदतीनं जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील 30 उच्च जोखमीच्या तलावांसाठी पूर्वसूचना प्रणाली विकसित करण्याच्या योजनेत किमान 60 तलावांचा समावेश केला पाहिजे असं शहा यांनी सांगितलं. नद्यांवर बंधारे बांधून पाण्याचं संवर्धन करणं तसंच उष्णतेच्या लाटांचा प्रभाव कमी करणं हे उद्दिष्ट ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. उष्णतेच्या लाटांमुळे कृषी क्षेत्राचं कमीत कमी नुकसान होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यावर त्यांनी भर दिला. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांची कार्यक्षमता अधिक बळकट करण्यावर आणि भविष्यातील नैसर्गिक आपत्तींसाठी देशाला अधिक सुसज्ज ठेवण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. तामिळनाडूमध्ये टीव्ही के पक्षाचे सी जोसेफ विजय यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्ही केनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान आसाम विधानसभेत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हिमंता बिस्व सर्मा यांची निवड करण्यात आली. गुवाहाटीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारतानं स्थापित केलेल्या मापदंडानं आता जागतिक स्तरावर 3रा क्रमांक गाठला आहे. मॉर्गन स्टॅनली या वैश्विक वित्तीय सेवा देणाऱ्या संस्थेनं दिलेल्या नवीन अहवालानुसार भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील स्थित्यंतर हे ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत बाह्य अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल, परंतु या प्रक्रियेचं यश हे सौर सेल, त्यासाठी लागणारे सोलर वेफर्स आणि पॉलिसिलिकॉन यासारख्या महत्वपूर्ण घटकांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर किती वेगानं सुरु केलं जातं यावर अवलंबून असेल असंही या संस्थेनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशांतर्गत सौर मॉड्यूलची क्षमता आता दुप्पट झाली आहे. मार्च 2024 ते 2025 या कालावधीत ही क्षमता 38 गिग

0: गिगावॅट्सवरून 74 गिगावॅट्सपर्यंत पोहोचली आहे. सौर पेशींची क्षमताही 9 गिगावॅट्सवरून 25 गिगावॅट्सपर्यंत वाढली आहे. सौर ऊर्जा निर्मितीतील काही प्रमुख प्रारंभिक टप्प्यातील घटकांसाठी भारत अजूनही आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. इराणच्या समृद्ध युरेनियमपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही इराणी नागरिकाला अमेरिकेच्या हल्ल्याचा सामना करावा लागेल असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. हे आण्विक साहित्य अमेरिकन लष्कराच्या सतत देखरेखीखाली आहे असं ट्रम्प यांनी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत काल स्पष्ट केलं. इराणनं हे युरेनियम देशाबाहेर हस्तांतरित करावं आणि आपला अणुकार्यक्रम पूर्णपणे बंद करावा असा इशारा अमेरिकेनं दिला आहे. तेहराननं देशांतर्गत ऊर्जा संवर्धन कार्यक्रम हा आपला हक्क असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या मुलाखतीपूर्वी इराणनं पश्चिम आशियातील युद्ध संपवण्याच्या उद्देशानं केलेल्या अमेरिकेच्या ताज्या प्रस्तावाला औपचारिकपणे आपला प्रतिसाद सादर केला आहे. हंता व्हायरसनं बाधित झालेल्या नेदरलँड्सच्या जहाजावरील 2 भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्यात कोणतीही लक्षणं नसल्याचं स्पेनमधील माद्रिद इथल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. भारतीय राजदूत आणि स्पेनचे अधिकारी या 2 बाधित नागरिकांच्या संपर्कात आहेत. या जहाजावर एकंदर 150 प्रवासी होते. या रोगाच्या प्रादुर्भावानंतर हे जहाज काल स्पेनमधील कानरी बेटाजवळ नांगर टाकून थांबवण्यात आलं. बाधित रुग्णांना लष्करी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं मुंबई इंडियन्सचा 2 गडी राखून पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या आणखी एका सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं लखनौ सुपर जायंट्सचा 5 गडी राखून पराभव केला. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज संध्याकाळी धरमशाला इथं सामना होणार आहे. कझाकस्तानमधील आयएसएसएस विश्वचषक शॉटगन स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारतीय जोडी नीरू धांडा आणि विमान कपूर यांनी ट्रम्प मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक मिळवलं आहे. ताशकंद इथं होत असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत यश कुमार, संस्था अशोक कुमार, समीर बोहरा, सुदर्शन चांडक, मोहम्मद यासर आणि रौनक लोखंडे हे भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल झाले आहेत तर अन्य 7 खेळाडूंना कांस्य पदक मिळालं आहे. उत्तराखंडमध्ये सध्या असलेल्या प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत चारधाम यात्रेकरूंना आणि पर्यटकांना सावध राहण्याचं आवाहन उत्तराखंड प्रशासनानं केलं आहे. भारतीय हवामान विभागानं उत्तराखंडच्या विविध भागात विशेषतः पर्वतीय क्षेत्रात उद्या आणि परवा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानाची दखल घेत गढवालचे विभागीय आयुक्त विनयशंकर पांडे यांनी भाविकांना आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या प्रवासादरम्यान हवामानाविषयीची अद्ययावत माहिती घ्यावी आणि अत्यंत सावधगिरीनं आपल्या प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 3 ते 4 दिवस गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे तर आसाम, मेघालय, केरळ, माहे, तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हैदराबादमध्ये 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन. गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला सज्जतेचा आढावा. आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 44 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया गझल, पण तत्पूर्वी काही जाहिरात संदेश.
2: नांदेड शहर आणि जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एसटी सुविधापत्र, स्मार्ट कार्ड, रविवार दिनांक 10 मे पासून सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत एसटी कार्यालयामार्फत नवीन कार्ड्स फक्त 199 रुपये आणि जुने कार्ड 149 रुपयात वितरित केले जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा. आवाहन डॉक्टर हंसराज वैद्य, नांदेड.
3: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
4: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व

0: प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार।
1: अतिदक्षता विभाग 24 तास सेवा उपलब्ध। एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली।
0: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड। मोबाईल नंबर 825-872।
2: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार। शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज।
3: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन। संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड।
4: मुळव्यात मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार।
5: संपर्क डॉक्टर अशोक पाटील, MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड, पाण्याच्या टाकी जवळ, सिडको, नांदेड।
4: मोबाईल 94-23-13-87-89।
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जगजीत सिंग यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली नीदा फाजली यांची गझल।

चंदनदास यांनी गायलेल्या या गझलबरोबरच गझलचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रानं प्रसारित केला. सकाळचे 9 वाजत आहेत. 9 ते 10 या वेळेमध्ये आता ऐकूया विविध भारती सेवेचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

कार्यक्रमात यानंतर चिंगी या चित्रपटातील बेला शेंडे यांनी गायलेलं गीत गीत आहे अशोक पाटोळे यांचं. संगीत दिलंय अशोक पत्की यांनी.

कार्यक्रमाविषयी एक निवेदन ऐकूया. आज सकाळी 11:10 सोमनाथ अमृत पर्व यानिमित्तानं माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाचं थेट प्रसारण आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू, ऐकायला विसरू नका. सकाळी 11:10 गीतगुंजन मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

प्रशांत आणि निहिरा जोशी यांच्या युगलस्वरातील जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया. संगीत दिलंय प्रवीण कुमार यांनी. चित्रपट आहे देवशपथ, खरं सांगेन खोटं सांगणार नाही.

कार्यक्रमात आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल यांच्या युगलस्वरातील जुगाड या चित्रपटातील गीत. गीतकार आहेत बाबासाहेब सौदागर, संगीतकार शैलेश धरणगावकर.

गीतगुंजन कार्यक्रमात शेवटी ऐकूया मोहन आपटे या चित्रपटातील जावेद अली आणि नेहा राजपाली यांच्या युगलस्वरातील गीत. गीत आणि संगीत आहे अनिरुद्ध काळे यांचं.

याबरोबरच गीतगुंजन कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रानं प्रसारित केला. सकाळचे 10:30 वाजलेत. एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम ऐकूया, उमंग.

0: एका मागून एक वाहन चालवा,
1: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
0: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
1: आपोआप प्रदूषण कमी कराल।
0: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर।
1: वाहन अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात।
0: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका।

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट।
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास।
0: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका।
1: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
0: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईल वर बोलण्याचा आनंद घ्या।
1: मोबाईल वर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर।
0: सीट बेल्ट लावून कार चालवा।

0: प्रवासाचा वेळ सुखात घालवा.
1: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मोलाचा जीव वाचवाल.
0: सुरक्षा आपली आपल्या हातात. वाहन नका चालवू, भरधाव वेगात.
1: सुरक्षितपणे वाहन चालवू, प्रवासाचा वेळ मजेत.

आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर 11:10 सोमनाथ अमृत पर्व या निमित्ताने माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाचं थेट प्रसारण आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: ना तो हमने बात की थी बंधन की, तो
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू, 4 गंभीर. आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भात इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी 7 आवाहनं केली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून.
1: सर्वसामान्य नागरिकांनी खाद्यतेलाचा वापर कमी करावा, शेतकऱ्यांनी आयात केलेल्या रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
2: साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है. इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है. हर परिवार अगर खाने के तेल में, खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो. अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है.
1: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कार पुलिंगचा वापर करून इंधन बचत करा आणि याद्वारे परकीय चलन वाचवा, असं प्रधानमंत्री काल हैदराबादमध्ये म्हणाले. वर्षभरासाठी परदेश दौरे थांबवा, सोने खरेदी करू नका, असं आवाहनही त्यांनी भारतीयांना केलं आहे. वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याची सूचना त्यांनी विविध कंपन्यांना केली. 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मनिर्भर होणं आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इंधन आणि तेलाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर भारताला संकटाचा सामना करावा लागू शकतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
3: पंतप्रधान महोदयांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे. आपल्याला कल्पना आहे, खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे. आवश्यकतेनुसारच उपयोग हे जे प्रधानमंत्री मोदी सांगितलं आहे ते सर्वांनी पाळावं असं आमचं आव्हान आहे.
1: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं. सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशांमुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. काय विकत घ्यावं, काय घेऊ नये यासारखी जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात सध्या 690 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे 8.25 अब्ज डॉलरची घट झाली. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातला परकीय चलनाचा साठा 686 अब्ज डॉलर इतका होता. पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारीला देशातला परकीय चलन साठा 728 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. तेव्हापासून त्यात 38 अब्ज डॉलरची घट झाल्याचं दिसतं.
0: जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या 4थ्या तिमाहीत थोडी मंदी दिसून आली असली तरी अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस

रोजगार मिळण्याची खात्री असेल. गुजरातमधल्या सोमनाथ महादेव मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूजा केली. सोमनाथ मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रातल्या पाण्यानं जलाभिषेक करण्यात आला. यानंतर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला. पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत पर्व साजरं केलं जात आहे. हे अमृत पर्व पुढच्या 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं मोदी यावेळी म्हणाले. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक्स पथकानं सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या. तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यानिमित्तानं आयोजित विशेष प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली. तत्पूर्वी मोदी यांनी रोड शोही केला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज देशभरातल्या न्यायालयांसाठी 1 खटला 1 डाटा प्रणालीची घोषणा केली आहे. यामुळे देशातल्या सर्व उच्च न्यायालय त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधल्या त्या प्रकरणांची माहिती एकाच पद्धतीनं नोंदवण्यात येणार आहे. यामुळे याचिकाकर्त्यांना किंवा त्या प्रकरणाशी संबंधित सर्व घटकांना आपल्या प्रकरणासंबंधीची माहिती मिळू शकेल. याद्वारे देशभरातल्या सर्व न्यायालयांचा 1 डाटाबेस तयार होईल असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं. याचबरोबर न्यायालयाच्या कामकाजासंबंधीच्या माहितीसाठी सुसहाय्य नावाचा 1 चॅटबोट तयार केल्याची घोषणाही त्यांनी केली. याद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या सेवांची आणि मदतीची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात काकीरा लहारू रस्त्यावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू झाला. यात मंडी इथला चालक आणि गुजरातमधल्या 5 पर्यटकांचा समावेश आहे. अपघातात इतर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. शस्त्रसंधीच्या संदर्भात अमेरिकेनं पाठवलेल्या प्रस्तावावर इराणनं दिलेला प्रतिसाद अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. लेबॅनॉनसह सर्वच ठिकाणचं युद्ध संपवण्याची मागणी इराणनं केली आहे. तसंच जलवाहतुकीला संरक्षित असावी असंही इराणनं म्हटलं आहे. इराणनं शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर पुन्हा बॉम्ब हल्ले करण्याचा इशारा अमेरिकेनं दिला होता. त्यावर अमेरिकेच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल अशी प्रतिक्रिया इराणनं दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशात 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे असं आज कोलकाता इथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. विशेष तपास पथकानं डिजिटल पद्धतीचा वापर करून त्यांचा माग काढला आणि उत्तर प्रदेशात जाऊन त्यांना अटक केली. या तिघांमध्ये एका शार्प शूटरचा समावेश असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. हत्या प्रकरणात किमान 8 जण गुंतलेले असावेत. तसंच मारेकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक या प्रकरणाचं नियोजन केलं असावं असंही तपासात उघड झाल्याचं ते म्हणाले. फरार आरोपी अभय राणा याच्या प्रत्यर्पणामध्ये सहकार्य केल्याबद्दल भारतानं पोर्तुगालचे आभार मानले आहेत. परदेशात पळून गेलेल्या आरोपींना परत आणण्याच्या दृष्टीनं हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अभय राणावर हरियाणामध्ये खंडणी खून आणि विविध आर्थिक गुन्हे नोंदवले होते. राणा याचं या शनिवारी पोर्तुगालमधून प्रत्यर्पण झालं होतं. काही भारतीय नागरिकांची फुजैरा बंदरमार्गे सुटका करण्यासंबंधी भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात बोलणी सुरू आहेत अशा अर्थाचं माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेलं वृत्त निराधार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेवर काम सुरू नसल्याचं मंत्रालयानं सांगितलं. नागरिकांनी चुकीच्या बिनबुडाच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. धरमशाला इथे एचपीसीए मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं मुंबई इंडियन्सवर 2 गडी राखून विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाय योजण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन.
विकसित भारत

0: महाराष्ट्रात जिरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू, 4 गंभीर. आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भातला इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. ठाण्यात महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण. ठाण्यातल्या पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण. कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत 121 लाखांचा 107 किलो गांजा जप्त. आणि ठाण्यातले निवृत्त लष्करी अधिकारी मेजर सुभाष गावण यांचं निधन. पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदर प्रकल्पासाठी आपल्या जमिनीचा ताबा द्यायला वरोरा गावच्या रहिवाशांची सहमती. आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खत पुरवठा करण्यासाठी कृषी विभागाचं नियोजन. सातपाटी इथं 350 कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक मत्स्य बंदर विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे वार्ताहर जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याचे वार्ताहर नीता चौरे.
3: महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील साकेत येथील पोलीस क्रीडा संकुलात ध्वजवंदन सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करत राज्याच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मांडला. ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करत ते म्हणाले, 337 किलोमीटर मेट्रो नेटवर्क घाटकोपर, ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण कनेक्टिव्हिटीसह कोस्टल रोड यासारख्या उपक्रमांमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होत आहे. ठाणे शहरातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचं लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी शिंदे यांनी महापालिका भवन लुईसवाडी ते महापालिका भवन असा प्रवास या डबल डेकर बसमधून केला. या बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर आरामदायी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकानं 21,40,000 107 किलो गांजा जप्त केला. यात वसीम खान याच्यासह 3 तस्करांना खडकपाडा भागात सापळा रचून पोलिसांनी अटक केली. हे तिघही सराई गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही अंमली पदार्थ तस्करीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. निवृत्त लष्कर अधिकारी तसंच ठाणे भूषण मेजर सुभाष गावंड यांचं नुकतंच वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. मेजर गावंड हे भारतीय सैन्यातील 8 महार रेजिमेंटचे अनुभवी अधिकारी होते. त्यांनी निवृत्तीनंतर ठाणे येथे द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकादमीच्या माध्यमातून रायफल आणि पिस्तूल नेमबाजीचं प्रशिक्षण सुरू केलं होतं. आकाशवाणी ठाणे जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर, ठाणे.
4: पालघर जिल्ह्यातल्या वरोर गावातल्या सर्वे क्रमांक 750 मधील 124 जमीन मालकांनी वाढवण बंदर प्रकल्पाच्या विकासासाठी आपल्या जमिनीचा ताबा देण्यास संमती दर्शवली आहे. हे क्षेत्र केवळ नकाशावरील एक बिंदू नसून बंदराच्या पायाभूत सुविधासाठी अत्यंत महत्वाचा असा धोरणात्मक कॉरिडोर आहे. या विशिष्ट ब्लॉकमधील गुंतागुंतींच्या सर्वे वादामुळे बऱ्याच काळापासून प्रगती रखडली होती, मात्र ग्रामस्थांच्या स्वयंपूर्त सहकार्यामुळे आता एक मोठा तांत्रिक अडथळा दूर झाला आहे. पालघर जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर आणि मागणीनुसार खत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आलं आहे. पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने भात पिकासाठी युरिया आणि संयुक्त खताचे मोठ्या प्रमाणावर मागणी असते. शेतकऱ्यांना रास्त दरात आणि वेळेवर खते उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभागाने विविध उपाययोजना राबवल्या आहेत. खताचा कृत्रिम तुटवडा टाळण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसंच खत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी पॉइंट ऑफ सेल मशीनचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील महत्वपूर्ण मासेमारी केंद्र असलेल्या सातपाटी येथे 350 कोटी रुपयांच्या अत्याधुनिक मत्स्य बंदर विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा नुकताच राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून रामोण्यात येत असलेल्या या प्रकल्पामुळे पारंपरिक मच्छीमारांना आधुनिक सुविधा, सुरक्षित नौका वाहतूक आणि आर्थिक बळकटी मिळणार असल्याचा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. देशाच्या लॉजिस्टिक क्षेत्राला एक नवीन झेप देणाऱ्या वाढवण बंदर प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मोठी चालना मिळाली असून या

0: 76,220 कोटींची मंजुरी देण्यात आली आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी यांच्याकडे सागरमाला कार्यक्रमाअंतर्गत या बंदराच्या विकासाची धुरा सोपवण्यात आली आहे. प्रस्तावित वाळवंट बंदराला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक नेटवर्कशी जोडण्यासाठी नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया पुढाकार घेत असून NH 48 आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे यांच्याशी सुसज्ज रस्ते संपर्क उभारण्यात येणार आहे. आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघरहून नीता चौरे.
1: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

0: मंडळी काव्य वाचन या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्र मैत्रिणींशी गप्पा मारत असतो, भेटत असतो आणि त्यांच्या कवितांच्या मैफिली रंगवत असतो. तशीच आज आपल्यासोबत कवितांविषयी गप्पा मारायला आली आपली मैत्रीण अनघा पंडित. वेलकम टू अवर शो अनघा.
1: हॅलो, नमस्कार.
0: अनघा, मी आता जसं म्हणाले की कवी मनाच्या मित्र मैत्रिणींचा हा खास कार्यक्रम आहे आणि तुला सुद्धा कविता करायला फार आवडतात, तर मग सगळ्यात पहिले मला विचारायला आवडेल की तुला कविता कराव्या असं केव्हा वाटलं किंवा तू पहिली कविता केव्हा केलीस?
1: खरं तर शाळेत असल्यापासून कविता लिहायला सुरुवात झाली. माझे बाबा कविता लिहायचे, तर लहानपणापासून मी त्यांना पाहत होते कविता लिहिताना वगैरे, तर त्यांच्याकडून ती गोष्ट माझ्याकडे आली आणि मग मलाही आपसूक कविता लिहायची आवड निर्माण झाली.
0: वा वा वा वा वा. मग आता कवितांचा विषय आलाच आहे, तर मग आज आपल्या श्रोत्यांना पहिली कविता कोणती ऐकवशील?
1: पहिली कविता आहे म्हणजे फार माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे समुद्र. कारण माझं घरही समुद्राच्या जवळ आहे, तर नेहमी समुद्रावर जाणं येणं असतं, त्यामुळे पहिली कविता समुद्रावर सादर करते.
0: नक्कीच.
1: कवितेचं शीर्षकच आहे समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. आयुष्य रुसलं तरी समुद्र आणि हसलं तरीही समुद्रच. अडथळ्यातून धडपडलो, धडपडताना भरकटलो, किनारा बनून सावरतो तो सारथी असे समुद्रच. कठीण संघर्ष खोल मनीचा, सुखदुःखाच्या चालित वाटा, त्या वाटेला करण्यासोबत सखा सोबती असे समुद्रच. स्नेहकण वेचावे शिंपल्यापरी, लाटांपरी बेभान होऊनी, चांदण्यात असे धुंद मिसळूनी साथ द्यावया असे समुद्रच.
0: वा वा वा वा, मस्तच मस्तच. आणि खरंच समुद्राचं आणि आपलं नातं हे खूप वेगळं आहे, कारण काहीही टेन्शन असो, आनंद असो, एकांत हवा आहे, समुद्र हा कायम सखा राहिलेला आहे,
1: सगळं सामावून घेणारा.
0: खरंच खरंच, तो जसा अथांग आहे, विशाल आहे, सगळ्या गोष्टी तो पोटात घेत असतो आपल्या. नाही नाही, खरंच खूप खूप छान कविता, खूप सुंदर. आता कवितांचा विषय आहेच, तर मग तुझे आवडते कवी किंवा कवयित्री कोण आहेत?
1: माझे आवडते कवी मंगेश पाडगावकर आहेत.
0: वा,
1: त्यांच्या कविता ऐकत आल्या आहेत. त्यानंतर शांता शेळके या सुद्धा फार आवडत्या कवयित्री आहेत.
0: खरंय खरंय.
1: आणि अगदी अलीकडच्या काळातले सांगायचं झालं तर किरण येले यांच्या कविता एक सामाजिक कविता असतात आणि काळजाला हात घालणाऱ्या कविता आहेत त्यांच्या, तर त्यांच्याही कविता फार आवडतात मला.
0: वा वा वा. कवी म्हटल्यानंतर समुद्र तर झालाच, पण कवींचे असे काही ठराविक गोष्टी असतात, त्यातला एक म्हणजे अजून चंद्र.
1: हो,
0: त्यामुळे ह्या चंद्रावर तुझ्याकडे काही कविता आहे की नाही?
1: हो हो, नक्कीच आहे, पण थोडी वेगळ्या अंगाने लिहिली आहे ही.
0: अच्छा.
1: ने मी मूळची देवगडची आहे, तर गावी कसं निरभ्र आकाश आपल्याला पाहायला मिळतं आणि आकाशातला चंद्र आणि सगळे तारे बघताना म्हणजे एक विलक्षण नजारा असतो, पण ज्यावेळी मी शहरात आले मुंबईला, तर त्यावेळी कधी चंद्र पाहायचा झाला तर तो दिसतच नाही, म्हणजे अगदी बिल्डिंगच्या मागे कुठे लपलाय शोधून काढावा लागतो त्याला. आणि असंच एक दिवस चंद्र पाहत होते आणि तो कुठे दिसेन असा झालेला, बिल्डिंगच्या मागून थोडासा दिसत होता, आणि मग तेव्हा ही मला कविता सुचली, हरवलेला चंद्र. तर कवितेचं शीर्षकच आहे हरवलेला चंद्र. इमारतींच्या झगमगाटात कुठेसा चंद्र जरा हरवलाय का, उंचच उंच इमारतींमुळे थोडासा तो बावरलाय का. तर शहरामध्ये आपण पाहिलं तर विद्युत दिवे जास्त आहेत, चंद्रापेक्षाही जास्त प्रखर तर आजकाल तेच वाटायला लागलेत. तर त्यावरून असं म्हणेन की विद्युत दिव्यांचे कृत्रिम तारे त्यालाही असह्य होत असतील का, मृग विशाखा रोहिणीसह गुरु शुक्रही त्यावर रुसतील का.
0: वा वा.
1: काळ्या कुट्ट नभांगणीचा उजेड त्याला सोसवत असेल का, की दिवे जाऊन पडदा पडायची वाट तोही पाहत असेल का. विद्युत ताऱ्यांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का. हे तारांसाठी म्हणते की विद्युत ताऱ्यांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का, की प्रदूषणाची ओढून चादर त्याही असतील झोपल्या का. पाहून विरह चंद्र तारकांचा देवालाही दया येईल का, मग विद्युत प्रवाह करून खंडित मिट्ट अंधार पडेल का. मग जातील दिवे पडेल पडदा नभशृंगारही येईल परतून, चंद्र मग असा जाईल उजळून अन तारकाही स्वतःस देतील उधळून.

0: चंद्र मग असा जाईल उजळून अन तारकाही स्वतःस देतील उधळून.
1: वा वा वा वा वा, म्हणजे हरवलेल्या चंद्राचं हे जे काही वर्णन होतं ना ते सुंदर आहे. नाही खरंच खरंच खूपच मस्त, खूपच मस्त.

0: आता अनघा, तू सध्या मीडियामध्येच कार्यरत आहेस, तर मग सध्या आणि सोशल मीडियानी सगळीकडेच काय म्हणतात की
1: जग
0: व्यापून घेतलेलं आहे आणि आपलं आता आयुष्यच सगळं सोशल मीडियाशी रिलेटेड झालेलं आहे. जे काही करावं, जिथे जावं, जे काही आहे ते सगळं आपण उठ सूट सगळं पोस्ट करत असतो. तर मग अशा सोशल मीडिया बद्दल तुझं कवी मन काय म्हणतंय?
1: सोशल मीडियाचा वापर सध्या एवढा वाढलाय की ते स्टेटस आणि इमोजी मध्येच सगळं बंदिस्त झालंय असं मला तरी वाटतं.
0: आणि त्याच्यात बऱ्याच जण असे रिअल इमोशन्स कुठेतरी मिस आउट होत आहेत की काय असं फील होत.
1: अगदी अगदी. म्हणजे मनातल्या भावना ज्या आहेत त्या ते इमोजी व्यक्तच करू शकत नाही, ते पुरेसे नाही आहेत त्यासाठी असं वाटतं मला. आणि मग याच भावना व्यक्त करताना मी एक कविता लिहिते की आपण इतके ऑनलाईन झालोय.
0: बर,
1: 5G वेगाने सुसाट पळणारे आपण इतके ऑनलाईन झालोय की भावभावना फक्त इमोजी आणि स्टेटस मध्ये अडकल्यात. पण आभास आणि वास्तवातील ही दरी कधी संपणार? प्रत्यक्षात हस्तांदोलन करण्यास अवघडणारे हात सोशल मीडियावर स्वैर हिंडतात आणि समोर आल्यावर मुके होणारे शब्द फक्त चॅटिंग मधून ओसंडतात. आनंद, दुःख, राग, द्वेष आणि वेदनाही फक्त इमोजी मध्येच बंदिस्त झाल्यात. त्यात खरंच असतो का आपलेपणा की केवळ औपचारिकतेचं माध्यम असतात? ऑनलाईन जगताना जग जवळ आलं म्हणावं तर नात्यांमधील दुरावा प्रचंड वाढला. अन वाढदिवसाचे स्टेटस टाकण्यापुरतच का केवळ आपलेपणा उरला? मेसेज करणं म्हणजे आठवण आणि ओढ, मेसेज नाही म्हणजे फक्त राग आणि दुरावा. नात्यांमध्ये असणारी ओढ व्यक्त करायला असावा केवळ हा एकमेव पुरावा.
0: वा वा वा.
1: म्हणून सांगते की आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी. आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी, नाहीतर आपल्यानंतर आपल्यासाठी सुद्धा स्टेटसला दिसतील दोन अश्रू ढाळणारे इमोजी. दोन अश्रू ढाळणारे इमोजी.
0: वा वा वा वा. खरच खरच खूप सुंदर. आणि ही आत्ताची काय म्हणता येईल की सत्य परिस्थिती आहे की आपण भयंकर प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी गेलोय, किंवा आपण फार वापरतो आणि सगळ्या गोष्टीचे अपडेट्स आपल्याला टाकायचे असतात आणि त्याच्यातनं कुठेतरी काय म्हणतात तो एक जो रिअलनेस आहे ना एखाद्या घटनेतला किंवा दोन व्यक्तींमधल्या नात्यांमधला भावनांचा जो रिअलनेस आहे ना तो कुठेतरी असं मिस आउट होतोय की काय असं फील होतं.
1: खूप हरवलंय.
0: आता अनघा, इतक्या सुंदर कविता तू सादर केल्यास सगळ्याच सुरेखेत. पण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना आपल्या श्रोत्यांना कोणती कविता ऐकवशील?
1: एक चाफा नावाची कविता आहे. म्हणजे चाफा हे सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे
0: खरंच.
1: आणि ही कविता केव्हा सुचलेली तर जे वेगवेगळे डेज साजरे केले जातात तर त्यामध्ये रोज डे होता. तर सगळ्यांच्या स्टेटसला म्हणजे सोशल मीडियावर सगळीकडे गुलाब फुललेले होते आणि त्यावेळी असं झालं की गुलाबापेक्षाही चाफा कुठेतरी एक जास्त जवळचा वाटतो. आणि मग त्यावेळी सहज ही चाफा विषयावर सुचलेली कविता आहे.
0: वा वा.
1: खरं तर गुलाब आणि चाफा या दोघांमधलं काय म्हणू कंपॅरिझन या पद्धतीने ही कविता आहे.
0: बर.
1: गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? सुंदर त्याचं दिसणं केवळ, सुगंध जपण जमेल का?
0: वा वा.
1: दिवस जातील भरभर पुढे गुलाबही हळूहळू वाळेल. बरं का? दिवस जातील भरभर पुढे गुलाबही हळूहळू वाळेल. काटे बाळगणाऱ्याला कशी सुगंधी जखम कळेल.
0: वा वा.
1: पण बघा, गुलाबाचं देखणे पण उगाच का नाकारा? गुलाबाचं देखणे पण उगाच नाकारा का? पण तरीही दारासम

0: मोर सुगंधी चाफाच हवा, गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण, गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण, पण होईल का कधी तो श्वास भारल्या सुगंधाची साठवण, पण होईल का कधी तो श्वास भारल्या सुगंधाची साठवण।
1: वा वा वा वा, सुंदर। तर अनघा, तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख कविता सादर केल्यास त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार।
0: धन्यवाद।

0: कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके? नाही, आधी बचत, आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
1: पण त्या झुमक्यांचं काय?
0: जातेस की
1: देऊ
0: इंजेक्शन?
2: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,313 अंकांची घसरण. रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवर भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार असून महाराष्ट्र त्यासाठी आवश्यक इकोसिस्टीम उभारत आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री CII आयोजित वार्षिक व्यवसाय शिखर परिषद 2026 अंतर्गत झालेल्या व्हिजन फॉर इंडिया @100 परिसंवादात आज ते बोलत होते. भारतात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्र 660 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था असून 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अभूतपूर्व वेगानं गुंतवणूक होत असल्याचं स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर आणि मेट्रो प्रकल्पांमुळे राज्याचा आर्थिक भूगोल बदलत आहे. महाराष्ट्र देशातल्या 60% डेटा सेंटर्सचं केंद्र असून EV, AI, सेमीकंडक्टर्स आणि ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्समध्ये राज्य आघाडीवर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर देशाचं लॉजिस्टिक हब तर गडचिरोली 2032 पर्यंत भारतातील सर्वात मोठा ग्रीन स्टील उत्पादक जिल्हा बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी CII महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी उपस्थित होते. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण या संदर्भात म्हणाले,
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उन

0: के खाते में पैसा आ जाए और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे। जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा।
1: देशात पेट्रोलियम पदार्थांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्रिगटाच्या 5व्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली। देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। देशात 703 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साइड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं। या प्रकल्पात कार्बन डायऑक्साइडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद रंग सिमेंट आणि घर बांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली। कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या आयआयटी मुंबईच्या चमूचं त्यांनी अभिनंदन केलं। येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली। कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं सोमनाथ मंदिर हे ठळक उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे। ते आज मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते। सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे असं ते म्हणाले। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक शहरातल्या टीसीएस मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. नाशिकमधल्या टीसीएस कंपनीतल्या प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. शुक्रवारी आयोगानं हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. या प्रकरणातल्या पीडित पॉश समितीचे सदस्य पोलीस आणि इतर संबंधितांशी चर्चा करून आयोगाच्या समितीनं हा अहवाल तयार केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं काटकसरीचं आवाहन तसंच इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स आज 1,313 अंकांनी घसरून 76,015 अंकांवर बंद झाला. निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23,816 अंकांवर बंद झाला. ग्राहकोपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82 पैशांनी घसरला. त्यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95 रुपये 31 पैसे मोजावे लागत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. धरमशाला इथं एचपीसीए मैदानावर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये यंदापासून 2री, 3री, 4थी आणि 6वीचा नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे.

0: त्यासाठी बालभारती नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं प्रकाशित करणार आहे. पालकांनी नव्या अभ्यासक्रमाचीच पुस्तकं खरेदी करावीत असं आवाहन बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी केलं आहे. राज्यातल्या चित्रपट उद्योगाला चालना देण्याबरोबरच निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या विविध अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठीच्या प्रोत्साहनपर धोरणाचा अभ्यास करण्यासाठी 3 तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी दिले आहेत. ते आज हिंदी चित्रपट निर्माते आणि निर्मिती संस्थांबरोबर घेतलेल्या बैठकीत बोलत होते. या समितीनं देशातली विविध राज्य तसंच परदेशात चित्रपट उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती अनुदान आणि प्रोत्साहन योजनांचा अभ्यास करून 3 महिन्यात अहवाल सादर करावा असं त्यांनी सांगितलं. यावेळी ज्येष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक निर्मिती संस्थांचे प्रतिनिधी आणि निर्माते उपस्थित होते. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण. रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स. सोबत नवीन गाडी घेऊन टाक त्याच लोन मधून. नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. या निकालाशी संबंधित विविध पैलूंवरची चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण करणार आहोत. श्रोतेहो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.9% इतका लागला असून निकालाच्या टक्केवारीत कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात यंदाही मुली मुलांच्या पुढेच आहेत. दुसरीकडे यंदा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली असून मराठी सारख्या महत्वाच्या विषयातली निकालाची टक्केवारीही घसरली आहे. याच अनुषंगानं या निकालाचं तपशीलवार विश्लेषण करताहेत अलिबाग इथल्या कुरुळच्या सुएसओ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील.
1: नुकताच माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी मार्च 2026 निकाल लागला. या निकालामध्ये राज्याचा निकाल आहे 92.09%. मागील वर्षाप्रमाणे पण कोकण विभागाने याच्या सरशी केलेली आहे 97.62% आणि छत्रपती संभाजीनगरचा निकाल हा सर्वात कमी आहे 88.41%. गेली अनेक वर्ष आपण बघतो आहोत त्याच्याप्रमाणेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही मुलांपेक्षा जास्त आहे. ती आहे 94.96% आणि मुलांचीही टक्केवारी आहे 89.56%. म्हणजे मुलींचा निकाल हा मुलांपेक्षा 5.40% जास्त आहे. एसएससी बोर्डाने एकूण 64 विषयांची परीक्षा घेतली, त्यापैकी 20 विषयांचा निकाल 100% लागलेला आहे. आता यात जास्त चर्चेचे दोन मुद्दे यावर्षी ठळकपणे पुढे आलेले आहेत. ते म्हणजे मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त असणं आणि दुसरा आहे तो म्हणजे 10वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा मराठी आहे, म्हणजे प्रथम भाषा म्हणून मराठी घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरलेली आहे. म्हणजे राज्यातून 10वी परीक्षा दिलेल्या 16,15,000 विद्यार्थ्यांपैकी 10,87,000 विद्यार्थ्यांनी मराठी ही प्रथम भाषा घेऊन परीक्षा दिली, त्यापैकी 10,06,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे साधारणपणे 94,000 पेक्षा जास्त विद्यार्थी मराठी या

प्रथम भाषेमध्ये अनुत्तीर्ण झालेले आहेत. तर याची काही कारणं नक्कीच सांगता येऊ शकतील. पहिली गोष्ट म्हणजे मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत त्या शाळांमध्ये मराठी हा विषय घेऊन प्रशिक्षित असलेल्या शिक्षकांची संख्या सध्या कमी आहे. असे शिक्षक नेमणं, या शिक्षकांची नेमणूक विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवण्यासाठी करणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागणं, त्यांना मराठी भाषेच्या खऱ्या स्वरूपाकडे नेणं हे शक्य नाही. दुसरी एक गोष्ट दिसून येते ते म्हणजे विद्यार्थ्यांचं वाचन कमी झालेलं आहे. आणि याचं कारणच मुळात भाषेचं अर्थपूर्ण वाचन करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता कमी झालेली वारंवार दिसून येते आहे. त्यामुळे अगदी प्राथमिक अवस्थेपासून मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेचं अर्थपूर्ण वाचन कसं करावं याचं प्रशिक्षण आधी शिक्षकांना देणं आणि नंतर ते विद्यार्थ्यांना देणं ही गोष्ट अतिशय आवश्यक आहे. तसं पाहिलं तर आता मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका असते ती कृतीपत्रिका असते, म्हणजे त्यात स्वतंत्र अभिव्यक्तीचा भाग असला तरीही त्यासाठी कृतीपत्रिकेमध्ये मुद्दे पुरवलेले असतात. पाठ्यपुस्तकावरचे प्रश्न विचारण्यासाठी समोर पाठ्यपुस्तकातले उतारे दिलेले असतात आणि तरीही विद्यार्थ्यांचं मराठीमध्ये अनुत्तीर्ण होण्याचं प्रमाण इतकं जास्त असेल तर नक्कीच आपण विचार करायला हवा, त्याचं विश्लेषण करायला हवं. आणि मला स्वतःला तरी असं वाटतं की ह्याचं कारण भाषेचं अर्थपूर्ण वाचन मुलांना करता येत नाही हे आहे आणि याची सुरुवात प्राथमिक स्तरावर करायला हवी आहे. दुसरी गोष्ट, मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत या शाळांमध्ये मुळातच ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी आहे असे विद्यार्थी जाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे विशेषतः मुंबईच्या आसपास किंवा अगदी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इतर प्रांतीय कामगार मजूर यांचं स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात होतं आहे आणि हे अमराठी भाषक विद्यार्थी अनेक ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेताना दिसून येतात. मुळातच या मुलांची मातृभाषा मराठी नसते त्यामुळे या मुलांना मराठीतून शिक्षण घेणं याच्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी काही विशेष पद्धती वापराव्या लागतात, याचंही प्रशिक्षण शिक्षकांना देणं ही गोष्ट फार आवश्यक आहे. दुसरीकडे जेव्हा आपण उत्तर पत्रिकांमध्ये प्रमाण भाषेचा अट्टहास धरतो तेव्हा हेही लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये अनेक मराठीच्या बोली बोलल्या जातात आणि विद्यार्थ्यांच्या बोलण्यावर लिहिण्यावर त्याचा प्रभाव असतो. एका ठराविक मर्यादेपर्यंत हा प्रभाव लेखी उत्तरांमध्ये सुद्धा मान्य करण्याची थोडीशी लवचिकता शिक्षकांनी आणि परीक्षकांनी ठेवायला हरकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मराठी भाषेमध्ये अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे केवळ शिक्षकांचं अपयश म्हणता येणार नाही किंवा केवळ विद्यार्थ्यांचं अपयश म्हणता येणार नाही. येत्या 10वीच्या निकालामध्ये अनेक वेळा असं दिसून येतं की गणित या विषयामध्येही निकाल कमी लागतो किंवा तो विषय विद्यार्थ्यांना अवघड वाटतो. याचंही कारण बऱ्याच वेळा मला विद्यार्थ्यांच्या प्राथमिक स्तरावरचं जे गणिताचं शिक्षण असतं त्याच्यात आहे असं मला वाटतं. कारण गणित हा संकल्पना आधारित विषय असतो. प्राथमिक स्तरावर या संकल्पना जर का स्पष्ट झाल्या नाही तर विद्यार्थ्यांना पुढे गणिताची नावड निर्माण होते किंवा तो विषय अवघड वाटायला लागतो आणि त्याचं प्रतिबिंब बहुतेक वेळा 10वीच्या निकालामध्ये दिसून येतं. तर याच्यासाठी सुद्धा पुन्हा हेच आवश्यक आहे की सुरुवातीच्या काळापासून गणिताचं शिकवणं हे घोकंपट्टी न करता ते संकल्पना आधारित असलं पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनाही योग्य प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. जर ह्या संकल्पना वेळच्या वेळी विद्यार्थ्यांना स्पष्ट होत गेल्या तर गणिताविषयीची भीती कमी होते. गणित हा एक आवडणारा विषय किंवा गणितातली जी काय गंमत असते आकड्यांची ती विद्यार्थ्यांना कळू शकते. त्यामुळे गणिताचा किंवा कुठल्याही विषयाचा अभ्यास हा अचानक 10वीत होतो किंवा त्याचं आकलन अचानक मुलं 10वीत करतील असं नसतं. प्रत्येकाची एक प्राथमिक स्तरापासून आवड आणि संकल्पना स्पष्ट करणं हे झालं पाहिजे. हे झालं तर गणितासारख्या विषयाचा सुद्धा निकाल नक्की उंचावेल. विज्ञान विषयाच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. विज्ञान विषयासाठी शाळांमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा असणं ही गोष्ट खरं तर फार महत्वाची आहे.
आहे. अनेक ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध नसते. ह्याबाबतही काही गांभीर्याने विचार करणं

0: ही गोष्ट फारच महत्वाची आहे, कारण विज्ञान हा शेवटी प्रात्यक्षिक आधारित विषय आहे. जेव्हा विद्यार्थी प्रात्यक्षिक करून पाहतात तेव्हा विज्ञानातल्या अनेक संकल्पना नकळतपणे अगदी त्यांच्या मनामध्ये स्पष्ट होत जातात, घट्ट रुजल्या जातात. त्यामुळे याचाही विचार आपण करायला हवा. अचानक निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल कसा कमी लागला, ते कसे नापास होत आहेत, आणि मग ते एकतर्फी खापर विद्यार्थ्यांवर किंवा शिक्षकांवर खोडून काही उपयोग आहे असं मला खरंच वाटत नाही. तर ही आपल्या पूर्ण शिक्षण व्यवस्थेची आणि समाज व्यवस्थेची जबाबदारी आहे. दुसरा एक मुद्दा यावेळेस चर्चेत आला तो म्हणजे एकूण गुणांमध्ये 100% गुण मिळवणारे विद्यार्थी त्यांचं प्रमाण यावर्षी कमी झालेलं आहे. म्हणजे मागील वर्षी 100% गुण मिळवणारे विद्यार्थी होते 211 आणि यावर्षी हे विद्यार्थी झालेले आहेत 179. काही ठिकाणी असं म्हटलं जातंय की हा SSC बोर्डाच्या कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम आहे का, पण एक शिक्षक म्हणून माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की 100% गुण मिळवणारे विद्यार्थी हे पूर्णपणे कॉपी करून पास होणारे किंवा कॉपी करून एवढे गुण मिळवणारे असण्याची शक्यता फार कमी असते. हे विद्यार्थी त्यांचं स्वतःचं जी काही प्रतिभा असते, त्यांची मेहनत असते, त्या आधारे एवढे गुण मिळवत असतात. आणि कुठलाही निकाल कुठल्याही विषयाचा असो किंवा एकूण निकाल, मागच्या वर्षी इतकाच यावर्षीही तो असेल, निकालातली या पद्धतीचा चढ उतार होणं हे काही फार चिंतेचा किंवा काळजीचा विषय मला वाटत नाही. बऱ्याच वेळा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कला क्रीडा या विषयांचे अतिरिक्त गुण मिळालेले विद्यार्थीही असतात. काही वेळा या विद्यार्थ्यांचे गुण वेळेवर भरले जात नाहीत किंवा इतर काही अडचणी येतात, असंही होऊ शकतं. त्यामुळे 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटणं हा मला काही फार विशेष चिंतेचा किंवा काळजीचा विषय वाटत नाही.
1: श्रोते हो, 10वीचा निकाल महाविद्यालयीन शिक्षणाच्या नव्या वाटचालीचा प्रारंभच असतो. निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांसमोर कला, वाणिज्य, विज्ञान किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम अशा विविध शाखांची दालनं खुली झाली आहेत. अनेकदा टक्क्यांच्या स्पर्धेत किंवा इतरांच्या दबावात चुकीची विद्याशाखा निवडली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपली आवड, स्वतःची क्षमता आणि भविष्यातली संधी यांचा ताळमेळ घालून याबाबतचा निर्णय कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करताहेत राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तसंच राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले.
2: इयत्ता 10वीची परीक्षा प्रत्येकाच्या जीवनातील एक टर्निंग पॉइंट असतो. याचं कारण असं की 10वीपर्यंतचं शिक्षण हे सर्वसाधारण प्रत्येक विद्यार्थ्याचं दिलेले सगळे विषय घेऊन शिकून पूर्ण करणं हे गरजेचं असतं. इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर मात्र कला शाखा, विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा, त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये बदलत असलेल्या व्यवसाय शिक्षणाशी निगडीत अनेक प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करायची असते. हे करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे आवड, क्षमता आणि संधी या तीनही गोष्टीचा योग्य विचार करून त्या विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याची दिशा निश्चित करणं. आपल्याला स्वतःला कोणत्या गोष्टीची नक्की आवड आहे, कशामध्ये काम करण्यासंदर्भामध्ये आपल्याला आत्मविश्वास आहे, त्याचा विचार करून त्याने आपलं पुढचं क्षेत्र निवडणं गरजेचं आहे आणि त्या क्षेत्राशी निगडीत शाखा निवडणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर अनेकांच्या मनामध्ये भविष्यकालीन काही चित्र स्पष्ट नसतात, त्यामुळं आपल्या कुटुंबातील कोणीतरी त्या विषयामध्ये शिकत आहे, त्या शाखेमध्ये शिकत आहे म्हणून त्याच्याकडे जाण्याची प्रवृत्ती दिसते. परंतु आजकाल तशी परिस्थिती राहिली नाही. भविष्यामध्ये काय करायचं आहे या संदर्भामध्ये आपणच योग्य तो निर्णय घेऊन करिअर गायडन्स संदर्भामध्ये माहिती घेणं गरजेचं आहे. त्या करिअर गायडन्सच्या माहितीच्या आधारे आपल्याला आपलं भविष्य काय असेल हे आजच स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं पहिलं पाऊल म्हणजे योग्य त्या शाखेची निवड करणं आणि योग्य त्या शाखेमध्ये आवश्यक ती शैक्षणिक पात्रता पूर्ण करून नंतर आपल्या जीवनाला आकार देणं. त्यामुळेच इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर योग्य त्या विश्वासू सहकाऱ्यांशी चर्चा करा, तंत्रज्ञानाचा वापर करा आणि आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करण्यासाठी योग्य तो निर्णय घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, 10वीच्या निकालानंतर एकीकडे लाखो विद्यार्थी यशाचा आनंद साजरा करत आहेत तर दुसरीकडे काही विद्यार्थ्यांच्या वाट्याला अपयशही आलं आहे. मात्र एखाद्या परीक्षेतलं अपयश म्हणजे आयुष्याची अंतिम कसोटी नसतेच. अपयशानं खचून न जाता आपल्या चुकांमधून शिकून पुन्हा जिद्दीनं उभं राहणं हा पर्याय प्रत्येकाला असतोच. त्या दृष्टीनंच अधिक मार्गदर्शन करताहेत राज्य अभ्यासक्रम आराखडा

0: समितीचे सदस्य महेंद्र गणपुले.
1: माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे जी इयत्ता 10वीची परीक्षा, या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही कारणामुळे आपल्याला अपेक्षित असलेलं यश मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याची कारण अनेक असू शकतात, परंतु इयत्ता 10वी अनुत्तीर्ण झाला म्हणजे संपूर्ण आयुष्य संपलं असं काहीच नाही. कोणताही एखादा विषय किंवा एकापेक्षा जास्त विषय अनुत्तीर्ण झालेले असाल तर 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी असते. त्या संधीचा नक्कीच लाभ घ्या. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, गुणदान योजना, विविध विषयाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या सवलतीच्या योजना याचा नीट विचार करा आणि त्या दृष्टीनं प्रश्नपत्रिकांचा सराव करणं, आपल्याला ज्या विषयातील मूलभूत संकल्पना समजल्या नाहीत त्या संकल्पना योग्य त्या पद्धतीनं समजून घेणं आणि त्याच्या आधारे पुनर्परीक्षेला सामोरं जाणं हा अतिशय उत्तम मार्ग आपल्या समोर आहे. त्यामुळं अपयशाने खचून न जाता पुन्हा एकदा आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जा, परीक्षेचं तंत्र समजून घ्या आणि आलेलं अपयश सहजासहजी पुसून पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या पुढील वाटचालीला सुरुवात करा.
0: श्रोते हो, या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं आकाशवाणीतर्फे अभिनंदन आणि जे विद्यार्थी यंदा मागे राहिले आहेत त्यांना पुढच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा. श्रोते हो, आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन नंदिनी मथुरे.

एफ एम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ऍप्लिकेशनवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सायंकाळचे 7:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आमचं शेत आमचं शिवार. मंडळी नमस्कार. मंडळी, आज सोमवार, भारतीय सौर 21 वैशाख 1948 अर्थात 11 मे 2026. आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आनंद गोडबोलीचा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया हा कृषी सल्ला. मंडळी, आपण ऐकणार आहोत प्रकाश सापळ्याद्वारे हुमनी भोंगेऱ्यांचे व्यवस्थापन. चला तर ऐकूया मग हा कृषी सल्ला. मे जून मध्ये होणाऱ्या वळवाच्या पावसामध्ये हुमनी किडींचे भोंगेरे सुप्तावस्थेतून बाहेर येतात. ते खाद्य आणि मिलनासाठी बाभूळ कडुनिंब यासारख्या झाडांवर गर्दी करतात. ते खाली पडून गोळा करून नष्ट करणे या उपायामुळे पुढील हंगामातील हुमनी किडींचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकते. या भोंगेऱ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे अर्थात लाईट ट्रॅप्स हा सर्वात स्वस्त आणि प्रभावी उपाय ठरू शकतो. प्रकाश सापळा तयार करण्याची पद्धत: साहित्य एक मोठे प्लॅस्टिकचे घमेले अर्थात टोपले, 100 ते 200 वॅटचा बल्ब, डिझेल किंवा रॉकेल इत्यादी. निर्मिती: शेताच्या बांध कडुनिंब किंवा बाभळीच्या झाडाखाली एका खांबावर 5 ते 6 फूट उंचीवर वायरची व्यवस्था करून बल्ब लावावा. त्याच्याबरोबर खाली 3 ते 4 फूट व्यासाचे घमेले ठेवावे. त्यात पाणी घेऊन थोड्या प्रमाणात डिझेल किंवा रॉकेल मिसळावे. सापळ्याचे स्थान आणि वेळ: प्रभावी क्षेत्र 1 हेक्टर क्षेत्रासाठी 1 ते 2

0: प्रकाश सापळे पुरुष असतात. जागा बांधावर चालू शकते, पण शेतातील कडुनिंब आणि बाभळी खाली अधिक प्रभावी ठरतो. वेळ सायंकाळी 7 ते 9. कालावधी मे अखेर ते जून महिन्याच्या सुरुवातीला हा उपक्रम सतत राबवावा. हिला चांगला पाऊस पडल्यानंतर लगेचच हे सापळे लावल्यास जास्तीत जास्त भुंगेरे गोळा होतात. यामधून फायदा कसा होतो? एका प्रकाश सापळ्याकडे हुमनी भुंगेरे आकर्षित होतात. त्यातील दररोज किमान 100 भुंगेरे खाली ठेवलेल्या रॉकेल मिश्रित पाण्यात पडून मरतात. त्यातील 50% नर आणि 50% मादी भुंगेरे असले तरी त्यांच्या मिलनातून संभावी पिढीच्या निर्मितीमध्ये अडथळा निर्माण होतो. एक मादी भुंगेरा 50 ते 60 अंडी घालते. त्यातून किमान 50 हुमनीच्या आळ्या तयार होऊ शकतात. त्याला आळा बसतो. एका गावात किमान 10 शेतकऱ्यांनी जरी सापळे लावले तरी मोठ्या प्रमाणात हुमनी आळीचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होते. महत्वाची बाब म्हणजे यावेळी एल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस आणि पावसाचे खंड यामुळे हुमनी आळीचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. हुमनीचे भुंगेरे मान्सून पाऊस सुरू होईपर्यंतच म्हणजे 20 ते 25 जून पर्यंत दिसतील. त्यामुळे शेतकऱ्यांना सावध हुमनी आळीच्या नियंत्रणासाठी सामुदायिकरित्या उपाययोजना कराव्यात. प्रत्येक शेतकऱ्याने किमान एक प्रकाश सापळा लावला तरी पुढील हंगामातील प्रादुर्भाव कमी राहण्यास मदत होईल. पुढे नियंत्रणासाठी मोठा खर्च करण्यापेक्षा आता प्रतिबंधात्मक उपाय करणे कधीही फायद्याचा सौदा आहे. या व्यतिरिक्त अन्य फायदे: रासायनिक फवारणीची गरज कमी होते आणि भुंगेरे मोठ्या प्रमाणात सापळ्यात अडकतात, त्यामुळे कीटकनाशकांचा वापर कमी होतो. जैवविविधतेला धक्का न लावता फक्त हानिकारक किडींचा नाश होतो. सापळ्यात अडकलेल्या भुंगेऱ्यावरून संभाव्य प्रादुर्भावांचे स्वरूप कळते. याबरोबरच प्रकाश सापळ्याद्वारे हुमनी भुंगेऱ्यांचे व्यवस्थापन याविषयीचा कृषी सल्ला आम्ही समाप्त करीत आहोत. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत उन्हाळ्यात पशूंच्या आरोग्याची घ्यावयाची काळजी. याविषयी डॉक्टर रंगनाथ मारुतराव पुरी, पशुवैद्यकीय अधिकारी, माळाकोळी तालुका लोहा यांची आनंद गोडबोले यांनी घेतलेली मुलाखत. चला तर ऐकूया ही छानशी मुलाखत. किसानवाणी हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना नमस्कार. मंडळी, आज आपण या कार्यक्रमाअंतर्गत जाणून घेणार आहोत उन्हाळ्यात पशुधनाची कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे. जे काही पशुधन आहे या पशुधनाला शेतकरी राजा अतिशय जिव्हाळ्यानं सांभाळत असतो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उष्माघात म्हणजे काय, जनावरात दिसणारी जी काही लक्षणे असतात ती कोणत्या प्रकारची असतात, उष्माघातापासून पशूंचे संरक्षण कशा प्रकारे करायला पाहिजे आणि उपाययोजना काय करायला पाहिजेत, एवढेच नाही तर गोठ्याचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे आणि मुक्त संचार तसेच गोठा पद्धत या संदर्भाने आज आपण या कार्यक्रमामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तसेच आहार व्यवस्थापन आणि उपचार या संदर्भानेही या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेणार आहोत. आणि ही सर्व जी काही माहिती आहे ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या मनातील ज्या काही शंका आहेत उन्हाळ्यात पशुधनाची घ्यावयाची काळजी या संदर्भाने या सर्व विषयाला न्याय देण्यासाठी किंवा ती माहिती जाणून घेण्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर रंगनाथ मारुतरावजी पुरी, पशुवैद्यकीय अधिकारी आहेत, माळाकोळी तालुका लोहा येथे, आणि त्यांचा जवळपास या क्षेत्रामध्ये 20 वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे आपल्या असंख्य अशा श्रोत्यांच्या वतीनं मी त्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. एकंदरीतच उन्हाळ्यामध्ये जे आपले पशुधन असतं तर त्या पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शेतकरी राजा फार परेशान असतो आणि मग ती काळजी घेत असताना नेमकं आपण काय करायला पाहिजे असं वाटतं सर.
1: तर सद्यस्थितीमध्ये पाहिलं तर भारतातलंच नव्हे, आपल्या जिल्ह्यातलंच नव्हे, वातावरणीय बदलामध्ये तापमान हे भयानक वाढत चाललेलं आहे. आज जर आपण जनावरांचा विचार केला किंवा त्यांचं जर चांगलं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रयत्न करायचं म्हटलं तर 16 ते 25 डिग्री सेल्सिअस पर्यंत एक चांगलं मानक आहे तापमानामध्ये, जेणेकरून त्या जनावरांची वाढ व्यवस्थित होणं, त्याचा आहार व्यवस्था

0: आपण चांगल्या पद्धतीनं आणि आपलं दुग्ध उत्पादन जो शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो की आपलं जे काय पशुधन पाळून त्याचं अर्थार्जन करायचंय तर या बाबी त्याला एक जर संतुलित व्यवस्थित जर आपण जनावरांचं आरोग्य अबाधित ठेवलं तरच निश्चितच त्यापासून उत्पन्न मिळणार आहे. आज जर विचार केला आपण आपल्या काही तालुक्यामध्ये पाऊस पडलेला आहे आणि उन्हाची तीव्रता भयानक वाढलेली आहे. आज जर जिल्ह्यातलं तापमान पाहिलं तर 40 प्लसच आहे, 42-43 डिग्री पर्यंत आहे आणि आज जर आपण विचार केला पशुधनाचा तर 16-25 डिग्री पर्यंत ते मानक पोषक आहे, परंतु जेव्हा 35 डिग्रीच्या पुढे जाईल तापमान त्यावेळेस त्याचा ताण निश्चितच पशुधनावर येत असतो, त्यापासून विविध आजार बळावतात आणि जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पादन हे कमी प्रमाणात होतं. जसं पोषक वातावरण मानवासाठी गरजेचं आहे तसंच पशूंसाठी सुद्धा गरजेचं आहे. त्याकडे विषय जर लक्ष दिलं तरच आपण जे काय होणारं नुकसान आहे ते टाळू शकतो.
1: अच्छा अच्छा सर, एकंदरीतच आपण उन्हाळ्यात पशूंच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे या संदर्भाने या ठिकाणी बोलत असताना नेमकं उष्माघात म्हणजे काय हा जो शेतकऱ्यांच्या समोर प्रश्न असतो किंवा पशुपालकांच्या समोर प्रश्न असतो तर या संदर्भाने आपण काय सांगणार आहात?
0: निश्चितच पशुधनामध्ये ज्यावेळेस 35 डिग्रीच्या वर टेम्परेचर म्हणजे तापमान जाईल त्यावेळी निश्चितच त्या पशुधनाला ताण येत असतो. यात जर आपण लक्षणं पाहिली तर त्यांचं पूर्ण लाळ गाळणे, तोंड उघडे ठेवणे, श्वासोश्वासाची गती वाढणे, हृदयाची गती वाढणे, वारंवार लघवी करणे किंवा घाम येणे हे प्रकार होत असतात. त्याच्यात पशुधनाची हालचाल मंदावते, भूक मंदावते आणि त्यांची तीव्र इच्छा ही पाण्यावरच असते, म्हणजे पाण्याकडे पाण्याचा दृष्टिकोन जास्त असतो. हे तापमानाचा जर विचार केला ह्याच्यावर जर आपण काळजी नाही घेतली तर निश्चितच दुसरे परिणाम म्हणजे आजारावर आणि उत्पादनावर होतील.
1: अच्छा सर, एकंदरीतच आपण उष्माघात म्हणजे काय या संदर्भाने या ठिकाणी माहिती तर दिलेलीच आहे, परंतु जनावरात जी काही दिसणारी लक्षणे असतात ती लक्षणे नेमकी कोणकोणती असतात?
0: जनावरात आता जसं आपण बोललोय की जनावरांचं तापमान 40 पुढे गेलं किंवा 37 पुढे गेलं की जनावरांची हालचाल बंद होते. ती एकतर बसतही नाहीत, सैरावर बाजूला पाहतात, सावलीचा आधार घ्यायचा प्रयत्न करतात किंवा थंड ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात. ती जर मोकळी मुक्त असतील तर आणि त्यामध्ये लवण मिश्रणाचं हे घामा वाटे असेल, त्याच्या लाळ्या वाटे असेल, हे त्याचं जनावरांचं क्षार आहेत, ते बाहेर पडण्याचं प्रमाण वाढतं आणि त्याची प्रतिकारक शक्ती कमी होते. हृदयाची गती पण वाढलेली असते, श्वासोश्वासाची गती वाढलेली असते, एकंदरीत त्याच्या आरोग्यावर या तापमानाचा परिणाम निश्चितपणे दिसून येतो. ही जर लक्षणं पाहिली पशुपालकांनी तर जसं मानवाला तापमानाच्या अनुसार जसं आपण सैरावर म्हणजे परेशान होतो त्याच पद्धतीनं जनावरं सुद्धा, फक्त ती मुखी जीव आहेत बोलू शकत नाहीत पण त्यांच्या हालचालीवरून आणि त्या लक्षणावरून ते पशुपालकांनी जाणून घेणं अपेक्षित आहे.
1: वा वा अतिशय छान सर. सर एकंदरीतच आपण या ठिकाणी ती लक्षणंही सांगितलेली आहेत, परंतु हे सांगत असताना जे काही उष्माघात होत असतो तर या उष्माघातापासून जे काही पशूंचं संरक्षण आहे ते संरक्षण आपण कशा प्रकारे करायला पाहिजे किंवा त्यावर उपाययोजना काय करायला पाहिजे या संदर्भानेही माहिती आमच्या पशुपालकांना किंवा शेतकऱ्यांना द्यावी.
0: जसं आपण पशुधन पाळतो एकच त्याचा मूळ उद्देश असतो की जनावरं पाळल्यानंतर आपल्याला त्याच्यातून अपेक्षित उत्पादन मिळावं. आज जर दुभती जनावरं पाळतो आपण किंवा शेतीसाठी अवजड कामासाठी बैल वगैरे पाळतो, या प्रत्येक जनावरांचा लहान जनावरापासून मोठ्या जनावरापर्यंत दुभत्या जनावरापर्यंत ह्याचा तापमानाचा परिणाम 100% होत असतो. तर ह्या तापमानापासून जर बचाव करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचा विषय येतो गोठा व्यवस्थापन. गोठा हा हवेशीर असायला पाहिजे, त्याच्यावर पत्र असेल, पत्र हे तापतात आणि जास्तीत जास्त उंची 8-10 फूट किंवा 12 फुटापर्यंत असतात, परंतु लोखंडी पत्र्यामुळे खाली त्याची 10 येणारच आहे गोट्यामध्ये. आणि जर एकाच गोटा जर आपलं शास्त्रीय पद्धती जर नसेल, कोंदड जनावर असतील तर आणि त्यात जनावर जास्त आजारी पडतात. तर एक तर संख्येनुसार गोट्याचं व्यवस्थापन महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपलं वरचं पत्र आहे छताचं, त्या छताच्या पत्रावर आता बऱ्याचशा लोकांना माहित आहे की थंड कशाच ठेवता येईल, तर त्यावर आपण कडब्याच्या पेंडी, त्याच्यानंतर अंजन, पिंपळ, त्याच्यानंतर कडुनिंबाची पानं हे टाकून आच्छादली तर थोडंफार आपलं जो काय प्रमाण आहे उन्हाची दाहकता आहे ती कमी करता येईल. आजूबाजून जर आपण बारदाने लावले, ते जर ओलसर केले, ती बाहेरून येणारी गरम हवा आहे ती गोठ्यात प्रवेश करणार नाही आणि त्याचा त्रास होणार नाही जनावरांसाठी. त्यानंतर आपण आज गोठ्याच व्यवस्थापन पाहिलं, त्याच्यामध्ये नवीन पद्धतीमध्ये फार कमी किमतीमध्ये स्प्रिंकलर्स मिळतात, फॉगर्स मिळतात, ते जर लावले तर गोठा व्यवस्थापनाचं एक प्रमुख

0: कारण आणि तापमान कमी करण्यासाठी या आवश्यक जर बाबी आपण पशुपालकांनी केल्या तर निश्चितच दुग्ध उत्पादनावर परिणाम होणार नाही, दूध वाढेल. आणि जर तापमानामुळं हा फरक पडला तर एक तर आजारी पडतील जनावरं आणि त्यातल्या त्यात दुग्ध उत्पादन कमी होईल, त्यानंतर प्रतिकारक शक्ती कमी होते.
1: सर, आपण या ठिकाणी एकंदरीतच आता सांगत असताना उष्माघातापासून पशूंचे संरक्षण कसे करायला पाहिजे या संदर्भाने बोलत होतात. परंतु सर, बऱ्याच वेळा काही जे पशुपालक असतात ते एक किंवा दोन वेळा दिवसामध्ये त्या पशुधनाला पाणी वगैरे पाजत असतात, तर त्यांची ही काळजी कशा प्रकारे घ्यायला पाहिजे त्या संदर्भाने ही माहिती दिली तर चांगली.
0: जसं मानवाला आपल्याला गरज आहे, प्रत्येक वेळेस आपल्याला ताण लागल्यानंतर आपण पाणी पितो, परंतु पशु जर बंदिस्त असेल, बांधलेला असेल, त्याची इच्छा असेल आणि पशुपालकांनी जर त्याला पाण्याचा पुरवठा केला नाही तर ते पाणी पुरवठा म्हणजे न पिल्यामुळे सुद्धा आजारी पडणार आहेत. तर पशुपालकांना या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला एक आव्हान करायचंय, जेणेकरून रांजण मोठ्या असतील तर त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवा, जेणेकरून जास्त गारही नाही, जास्त म्हणजे गरम झालेलं पाणी नसेल, थंड पाण्याचं 24 तास आपल्या गोठ्यामध्ये पाण्याची उपलब्धता करून देणं अपेक्षित आहे. कारण ज्यावेळेस त्यांना आवश्यक आहे त्यावेळेस, आता बऱ्याच ठिकाणी गोठ्यामध्ये साध्या कुंड्या आणि ते वॉटर बाउल लावून 24 तास पाण्याचं सोर्स जो आहे तो सुद्धा पुरवला जातात. बरेचसे शेतकरी आता जागरूक झालेले आहेत आणि त्यातल्या त्यात उन्हाळ्याच्या जी काय आताच आपलं ऋतुमान चालू आहे त्या ऋतुमानामध्ये पाण्याची 24 तास उपलब्धता असणं अपेक्षित आहे.
1: अच्छा, एकंदरीतच पाण्याच्या व्यवस्थापनामध्येही आपण खूप छान अशी माहिती या ठिकाणी सर दिलेली आहे. परंतु हे सगळं सांगत असताना किंवा हे सगळं करत असताना जे पशूंचं या उन्हाळ्याच्या दिवसामधील जे काही आहार व्यवस्थापन असतं, तर ते आहार व्यवस्थापनाच्या संदर्भाने आपण काय सांगणार आहात?
0: तर आहार व्यवस्थापनामध्ये जर आपण पाहिलं तर पशुपालकांचा एक रोग असतो की सकाळ आणि संध्याकाळ चारा टाकायचा. बऱ्याचशा जर आपण गोठा व्यवस्थापन पाहिलं तर लोकांचं हे असतं म्हणजे डायरेक्ट कडबेचे 2-3 तुकडे करायचे आणि टाकून द्यायचे, त्यामुळं चाऱ्याची नासाडी होते. त्यातल्या त्यात आता सद्यस्थितीमध्ये बऱ्याच लोकांकडं हिरवा चारा नसतो, उन्हाळ्यामध्ये जर सकस चारा म्हणजे हिरवा चारा दिला तर दुग्ध उत्पादनावर परिणाम होणार नाही. आज जर 1° सेंटीग्रेडने जरी तापमान वाढलं, जवळपास किमान 750 ते 850 ml दूध कमी होतं. आणि एकंदरीत जर विचार केला आपलं उन्हाळ्याचा पूर्ण भारतभराचा, तर 2% दुग्ध उत्पादन कमी होतं. आणि भारताचं जर म्हणजे टोटल जर आपण एक हे पाहिलं ते 2600 कोटी रुपयाचं नुकसान होतं फक्त काय तापमानामुळं. जर हेच जर आपण पशुपालकांनी जर लक्ष दिलं तर निश्चितच ह्या गोष्टी आपल्याला टाळता येतील आणि जे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे आणि उत्पादन आहे त्याच्यावर आपल्याला निश्चित या आणि साध्या उपाययोजना आहेत हे घरच्या घरी करू शकतात. पाणी व्यवस्थापन, आता चाऱ्याच्या बाबतीमध्ये बोलतोय आपण, चाऱ्याच्या बाबतीमध्ये सद्यस्थितीमध्ये मुरघास मुबलक प्रमाणे बाजारामध्ये उपलब्ध आहे, तर तो एक सकस चारा म्हणून आपण हिरवा चारा म्हणून उपलब्ध करून देऊ शकतो. त्याच्यानंतर प्रत्येक पशुपालकाने कडबा कुट्टीचा वापर केला तर 33% पर्यंतची नासाडी जी होणारी आहे ती टाळू शकतो आणि ते खाण्यासाठी चांगल्या पद्धतीनं जनावर खाऊ शकतात, त्यांना जास्त ताण येणार नाही. आणि जे आपल्याकडे चाऱ्याची उपलब्ध आहे ती व्यवस्थितपणे मेंटेन करता येईल. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचा विषय, उन्हाळ्यामध्ये किमान 3 ते 4 भाग केले पाहिजेत चारा टाकताना, सकाळी आणि संध्याकाळी टाकताना. आता उन्हाच्या दाहकतेमध्ये जनावर पहिलंच ताण आलेला असतो जर आपण जर ह्या उपाययोजना केल्या नाही तर, मग ते जनावर तर सकाळी खाणारच नाही. मग जेव्हा आपलं वातावरण थोडं थंड प्रमाणात संध्याकाळी कमी होईल त्यावेळेस ते खाण्याचं प्रमाण होतं, परंतु जी पचनक्रिया आहे ती एकदाच खाल्ल्यानंतर जो रवण करण्यासाठी वेळ मिळायला पाहिजे ते मिळणं अपेक्षित असतं. परंतु जर आपण 3-4 भागामध्ये जर केलं जे काय आपल्याला हे करायचंय खाद्य व्यवस्थापन, तर निश्चितच त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आपल्याला उत्पादनावर जास्त फरक न पडता आपलं चारा व्यवस्थापन करू शकतो. त्यातल्या त्यात क्षार आणि मिश्रणाची कमतरता होत असते, तरी चारा व्यवस्थापनासोबतच आपल्याला मिनरल मिक्सर देणं अपेक्षित आहे. म्हणजे जे काय खनिज द्रव्य आहेत जे शरीरातून बाहेर पडतात या उन्हाच्या दाहकतेमुळं, जर आपण व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, सेलिनियम या पद्धतीचा क्षार पुरवा आणि चिलेटेड मिनरल्स म्हणजे चांगले लवण मिश्रण जर दिले तर निश्चितच त्यांचं आरोग्य अबाधित राहील, प्रतिकारक शक्ती व्यवस्थित राहील आणि जनावरं आजारी पडणार नाहीत. तर यासाठी गोठा व्यवस्थापनासोबतच चारा व्यवस्थापन सुद्धा फार महत्वाचा भाग आहे.
1: आता आपण या ठिकाणी सर सांगता सांगता मिनरल्सचा वापरही या ठिकाणी सांगितलेला आहे, परंतु हे शेतकऱ्यांना नेमकं कशामध्ये किती मिनरल्स असतात हे कसं समजणार आहे? समजा
0: आज बऱ्याचशा मार्केटमध्ये कंपन्या आहेत, त्यातल्या त्यात आमचे जसं शासकीय पशुरुग्ण

0: रुग्णालय आहेत तिथं सुद्धा मुबलक प्रमाणात मिनरल मिक्सरचा पुरवठा होत असतो. ते तिथून पण चिलेटेड मिनरल्सच असतात. आणि ज्या लोकांकडे आता व्यावसायिक दृष्टिकोनातूनच म्हैस पालन असेल किंवा गायी असतील ते दुग्ध उत्पादनासाठी, तर 20 किलो 25 किलो अशा मोठ्या बॅग मध्ये सुद्धा चिलेटेड मिनरल्स बाजारात उपलब्ध आहेत.
1: अच्छा अच्छा. आणि मग तो चारा त्यांनी घेऊन जाऊ शकतात.
0: बरोबर.
1: अच्छा. एकंदरीतच सर आपण या ठिकाणी सांगत असताना खूप छान असं आहार व्यवस्थापनाच्या संदर्भाने माहिती दिलेली आहे, परंतु आता आपण सांगत असताना उष्माघात म्हणजे काय, जनावरात दिसणारी लक्षणंही पाहिलेली आहेत, एवढेच नाही तर उष्माघातापासून पशूंचं संरक्षण कसे करता येईल त्या संदर्भानेही आपण या ठिकाणी इत्यंभूत अशी माहिती दिलेली आहे, एवढेच नाही तर गोठा व्यवस्थापनाच्या संदर्भाने आपण व्यवस्थित या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु हे सगळं करत असताना उष्माघातापासून जे काही पशूंचं संरक्षण करायचं आहे तर या संदर्भाने जे काही उपचार पद्धती आहेत ती नेमकी कोणती आहे आणि कशी आहे?
0: ह्या सगळ्या तापमानानुसार हे सगळ्यात ऋतुमानातलं म्हणजे खूप आवड आणि कौशल्य लागणारं किंवा आपल्याला जास्त वेगळा वेळ देऊन जनावरांचं आरोग्य सांभाळण्यासाठी पशुपालकांची कसरत आहे. याचबरोबर जे आपले लसीकरण असतात आता ह्या उपचार पद्धतीमध्ये, हे फेब्रुवारी ते मार्च मध्ये लाळ्या खुरकाची लस असते, ती 100% पशुपालकांनी त्या जनावरांना टोचून घेणं अपेक्षित आहे. वर्षभरामध्ये त्या दोन लसी कंपल्सरी म्हणजे लाळ्या खुरकत रोगाचं लसीकरण होत असतं पशुसंवर्धन विभागामार्फत, तर ते लसीकरण करून घेतलं तर ह्या ताणामुळे जे पशु आजारी पडणार आहेत, प्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळं आता गोचिड ताप असेल, प्रतिकारक शक्ती कमी झाली की जीवाणू विषाणू परजीवीचा हे बाधित होतात. उत्पादनावर तर परिणाम होतोच होतो पण जनावर सुद्धा आता उन्हाळ्यामध्ये लोक पशुपालक सांगतात की आमचं जनावर माझावर येत नाही, ह्याचे कारण असते की आपण त्याचं संगोपन पद्धतीमध्ये कुठेतरी चुका करतो, त्यामुळे आपल्याला ते उन्हाळ्यामध्ये माझावर येत नाहीत किंवा टिकत नाहीत. जे म्हणजे गर्भधारणा झालेली आहे ते एखाद्या वेळेस गर्भपात होण्याची शक्यता असते, तर ह्याचे कारणच ते आहेत की आपलं व्यवस्थित लसीकरण करून घेणं वेळच्या वेळी ते फार महत्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात हा उन्हाळ्याचा पिरियड हा एक आणि आपला आता मे सुरूच आहे, जून पर्यंत राहिलंच ऊन, आणि मान्सून पूर्व लसीकरण सुद्धा तेवढाच मोठा रोल आहे की जेणेकरून पावसाळ्यामध्ये होणारे जे आजार आहेत, घटसर्प असेल फऱ्या असेल, तर त्याच्यापासून जे बचाव करायचे ती शासनाची लस उपलब्ध झालेली आहे. फक्त एवढंच आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यासोबत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना जर आपण पशुपालकांनी भेटले तर निश्चितच त्या सुद्धा लसी उपलब्ध होऊन जनावर ज्या आजारापासून बळी पडणार आहेत त्याचा आपण बचाव करू शकतो.
1: आता सध्याच्या सर या महिन्यामध्ये कुठल्या कुठल्या लसीकरण घ्यायला पाहिजे?
0: आता आपलं लसीकरण झालेलं आहे लाळ्या खुरकत रोगाचं आणि शेळ्यामध्ये पीपीआरचं झालेलं आहे, आणि पुढच्या महिन्यामध्ये मान्सून पूर्व पहिल्या आठवड्यामध्ये आपलं ह्याचं होईल घटसर्प, त्याच्यानंतर बीक्यू.
1: सर एकंदरीतच आपण या ठिकाणी सांगत असताना फार इत्यंभूत अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे, परंतु या व्यतिरिक्त आता जे काही उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्यामधील या वर्षीचं जे ऊन आहे फार अतिच आहे, तर अशाही या वातावरणामध्ये आपण एकंदरीतच अतिशय इत्यंभूत अशी माहिती तर दिलेलीच आहे, परंतु या व्यतिरिक्त पशूंची काळजी घेत असताना शेतकऱ्यांनी किंवा पशुपालकांनी नेमकं काय करायला पाहिजे आणि काय संदेश देणार त्याच्या संदर्भाने या ठिकाणी?
0: ऋतुमानानुसार आपल्याला वेगवेगळे बदल करतच राहावं लागणार आहेत, त्यातल्या त्यात गोठा व्यवस्थापन फार महत्वाचं आहे. गोठ्याच्या आजूबाजूला लवकर वाढणारी वृक्षारोपण करणं गरजेचं आहे. यावर्षी पावसाळ्यापूर्वी जर आपण गोठ्याभोवती चांगलं वृक्षारोपण केलं तर निश्चितच पुढच्या उन्हाळ्यामध्ये तर गोठ्याचं तापमान निश्चितच 100% आपण कमी करू शकतो. चाऱ्याचं नियोजन करताना आपल्या विविध योजनेमार्फत सुद्धा आपण मुरघास विकत घेणे किंवा स्वतः तयार करणे यासाठी सुद्धा राष्ट्रीय पशुधन अभियानमध्ये सुद्धा योजना आहेत, त्या अंतर्गत मुरघासची चांगली योजना आहे. त्यानंतर आता आमच्या पशुसंवर्धन विभागाचं हे चाललेलं आहे की पुढे चारा टंचाई होऊ नये याकरिता एक 15 ते 20 दिवसांमध्ये पशुपालकांना 100% फ्री ऑफ कॉस्ट बियाण्याचं वितरण होणार आहे त्यांच्या जनावरांच्या संख्येनुसार. सगळ्यात महत्वाचा विषय पशुपालकांनी आपले 12 अंकी जो बिलांना दिलेला आहे ते काढला नाही पाहिजे, त्याची ओळख त्या जनावराची आहे त्या पशुपालकाच्या मालकाच्या नावाने आहे तर ती एनडीएलएमवर सुद्धा त्याची माहिती नोंदवणं गरजेचं आहे. आपल्याकडे जे काही जनावरं आहेत ते सगळे जनावरं बिल्ले मारून त्याची नोंदणी करणं अपेक्षित आहे. बऱ्याच लोकांचा असं एक नकार असतो की बिल्ले मारल्यानंतर कान हे होतात, पण असं काहीच नाही. आज जवळपास 10 वर्षापासून हा प्रोग्राम सुरू आहे, त्याची आधार नोंदणी आहे, आणि त्यातल्या त्यात एनडीएमएच्या भारत पशुधनवर जी नोंदणी केली तर त्याचं

0: पूर्ण इत्यंभूत रेकॉर्ड जो काय मेंटेन करायचा आहे, लसीकरणाचा असेल, आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल, तो सुद्धा त्या ऍपवर नोंदविला जातो. त्यामुळं प्रत्येकाने या बाबीचं हे करायला पाहिजे.
1: बऱ्याच पशुपालकांच्या पशुधनाला या ठिकाणी ते बिल्ले नसतातही, मग त्यांनी हे सध्याला काय करायला पाहिजे त्याच्या संदर्भाने?
0: नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्या ज्या कार्यक्षेत्रातला आपलं जे दवाखाना आहे त्या संस्था प्रमुखांना जर भेटाल आपण तर निश्चितच त्याची नाव नोंदणी आणि त्या पशुपालकाचं जे काय आपलं ऍपवर नोंदणी करायचे, जनावरांचे कानात बिल्ले मारायचे ते होऊन जाईल.
1: अच्छा, एकंदरीतच सर आज आपण या ठिकाणी उन्हाळ्यात पशुच्या आरोग्याची घ्यावयाची काळजी या संदर्भाने माहिती देत असताना बोलत असताना इत्यंभूत अशी चर्चा केली आहे आणि या चर्चेमध्ये आपण उष्माघाताच्या संदर्भानेही इत्यंभूत अशी माहिती दिलेली आहे. यासोबतच जनावरात दिसणारी जी काही उष्माघाताची लक्षणे असतात त्या लक्षणाच्या संदर्भानेही आपण या ठिकाणी छान अशी माहिती दिलेली आहे.

0: दवाखाना आहे त्या संस्था प्रमुखांना जर भेटाला आपण तर निश्चितच त्याची नाव नोंदणी आणि त्या पशुपालकाचं जे काय आपलं ऍपवर नोंदणी करायची जनावरांचे कानात बिल्ले मारायचे ते होऊन जाईल.
1: अच्छा, एकंदरीतच सर आज आपण या ठिकाणी उन्हाळ्यात पशूच्या आरोग्याची घ्यावयाची काळजी या संदर्भाने माहिती देत असताना बोलत असताना इत्थंभूत अशी चर्चा केली आहे आणि या चर्चेमध्ये आपण उष्माघाताच्या संदर्भानेही इत्थंभूत अशी माहिती दिलेली आहे. यासोबतच जनावरात दिसणारी जी काही उष्माघाताची लक्षणं असतात त्या लक्षणाच्या संदर्भानेही आपण या ठिकाणी छान अशी माहिती दिलेली आहे. त्यासोबतच उष्माघातापासून पशूंचे संरक्षण आणि उपाययोजना कशा प्रकारे करायला पाहिजे याविषयीही या ठिकाणी इत्थंभूत अशी माहिती दिलेली आहे. सोबतच गोठ्याचं जे काही व्यवस्थापन आहे उन्हाळ्यामध्ये गोठ्याचं व्यवस्थापन फार महत्वाचं आहे असं या ठिकाणी आपण सांगितलं आणि सोबतच त्याला कशा प्रकारे त्याचं जे तापमान आहे ते मेंटेन करता येईल त्याच्या संदर्भाने या ठिकाणी इत्थंभूत अशी माहिती आपण दिलेली आहे. सोबत मुक्त संचार असेल किंवा गोठा पद्धत असेल त्याचं आहार व्यवस्थापन असेल पशूंचं आणि सध्याची जी काही उपचार पद्धती आहे या सर्व गोष्टीच्या संदर्भाने इत्थंभूत अशी माहिती आपण आमच्या सर्व पशुपालकांना या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलेली आहे. आपण आपल्या वेळेतील वेळ काढून या ठिकाणी आलात आणि छान अशी माहिती दिलात त्याबद्दल आकाशवाणी परिवाराकडून आणि आमच्या सर्व असंख्य अशा श्रोत्यांकडून मी आपले या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आताच आपण उन्हाळ्यात पशूच्या आरोग्याची घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर रंगनाथ मारुतराव पुरी पशुवैद्यकीय अधिकारी माळाकोळी तालुका लोहा यांची आनंद गोडबोले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

याबरोबरच आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं आनंद गोडबोले यांचं. निर्मिती सहाय्य राहुल आत्राम आणि सादरकर्ते विश्वास वाघमारे. मंडळी पुन्हा भेटूया एका नवीन कार्यक्रमासह. नमस्कार. आपण ऐकत होतात कार्यक्रम आमचं शेत आमचं शिवार. आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8 वाजत आहेत. सहक्षेपित करीत आहोत आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई आणि त्यानंतर मुंबई विविध भारती सेवेचे कार्यक्रम. हे कार्यक्रम रात्री 11:10 पर्यंत आपण ऐकू शकाल.

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी राम जी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध। 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट। आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा उद्या शपथविधी। नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी।

0: आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण, रुपयाही 82 पैशांनी घसरला. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चौहान यासंदर्भात म्हणाले,
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्रिगटाच्या 5व्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशात 703 अब्ज डॉलर अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना माहिती दिली. सरकार ग्राहकापर्यंत इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्या म्हणाल्या. गेल्या 3 दिवसात नोंदणी केलेल्या 1,26,00,000 ग्राहकांना 1,14,00,000 एलपीजी सिलेंडरचा पुरवठा करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0: यांच्या पेट्रोल आणि डिझेलचा कमी वापर करण्याच्या आणि सार्वजनिक वाहने आणि कारपुलींचा वापर करण्याच्या आवाहनाचे त्यांनी पुनरुच्चार केला. त्या म्हणाल्या,
1: माननीय प्रधानमंत्री जी ने देश के सभी लोगों से आग्रह किया है कि पेट्रोल और डीजल की खपत कम करें, जहां भी संभव हो मेट्रो और सार्वजनिक परिवहन का उपयोग करें, कार पूलिंग का विकल्प चुनें, रेलवे एज अ मोड ऑफ ट्रांसपोर्टेशन फॉर गुड्स को प्रेफर करें और जहां भी संभव हो इलेक्ट्रिक वाहनों का उपयोग बढ़ाएं.
0: रसायने आणि खते मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी म्हटलं आहे की देशात वर्षाच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध आहे. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा उद्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. गुवाहाटी इथं खानापारा इथल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भाजप शासित राज्यांचे केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहतील. 126 सदस्यांच्या आसाम विधानसभेत एनडीएने 102 जागा मिळवल्या तर भाजपने 82 जागा आणि त्यांचे मित्रपक्ष आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनी प्रत्येकी 10 जागा जिंकल्या. सोमनाथ मंदिराच्या माध्यमातून देशाची अखंड भक्ती परंपरा आणि सांस्कृतिक धैर्य दिसून येत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत महोत्सवात ते बोलत होते. हजारो वर्षांपासून या मंदिरांवर हल्ले होत आहेत, मात्र या हल्ल्यांमुळे देशाची संस्कृती नष्ट होईल असा विचार करणाऱ्यांचे मनसुबे फलद्रूप झाले नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आज प्रधानमंत्र्यांनी सोमनाथ महादेव मंदिरात पूजा केली. ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला. भारतीय हवाई दलाच्या सूर्य किरण एरोबॅटिक्स पथकाने सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती केल्या तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक शहरातल्या TCS मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. टीसीएस प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स आज 1,313 अंकांनी घसरून 76,015 अंकांवर बंद झाला. निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23,816 अंकांवर बंद झाला. ग्राहकोपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82 पैशांनी घसरला. यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95.31 रुपये मोजावे लागत होते. पश्चिम बंगालमध्ये बिगर संवैधानिक महामंडळ संस्था सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम यावरचे नियुक्त सदस्य, संचालक, अध्यक्ष यांचा कार्यकाळ तात्काळ प्रभावानं संपुष्टात आणण्यात आला आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली, त्यात हा निर्णय झाला. राज्यातल्या सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला. भारतीय न्यायसंहिता राज्यात लागू करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन सोपवण्याचा निर्णयही आज जाहीर झाला. याआधीच्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारनं घुसखोरांना प्रोत्साहन देण्यासाठी हे जमीन हस्तांतरण राखून ठेवलं होतं असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या आयआयटी मुंबईच्या चमूनं त्यांचं अभिनंदन केलं. त्यांना येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या क्रमवारीत भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. आज आयसीसीनं

ही क्रमवारी जाहीर केली. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड असून ऑस्ट्रेलिया तिसऱ्या तर दक्षिण आफ्रिका चौथ्या आणि पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे. इराण आणि अमेरिकेमधला तिढा अद्याप कायम असून पश्चिम आशियात नव्यानं अस्थिरता पसरली आहे. या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या चीन दौऱ्यात चीनचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे. अमेरिकेनं इराणवर लादलेले निर्बंध कोणत्याही वाटाघाटी होण्यापूर्वी मागे घेतले जावेत अशी मागणी इराणनं केली आहे. तर इराणनं आपल्याकडचा युरेनियमचा साठा देशाबाहेर काढावा याबाबत इस्रायल आणि अमेरिका आग्रही आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धर्मशाला इथं पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्सच्या 7 षटकात 1 बाद 78 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा उद्या शपथविधी. नाशिकमधल्या टीसीएस महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण. रुपयाही 82 पैशांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रम. आज शाहीर सुरेश जाधव आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं.